0: किसी के
1: क्या करना है दीदी,
0: अरे हो रहना किसी के

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: ऐका ना, तुम्ही PM सूर्यघर मोफत बिजली योजनेबद्दल ऐकलंय का?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: यामुळे तुमचं घर सूर्यघर बनतं, म्हणजे वीज बिल शून्य. आणि जास्तीची वीज तयार झाली तर ग्रिडला विकून पैसेही कमवू शकता. मग बसलात काय, आताच रजिस्टर करा PM सूर्यघर.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
4: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
4: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
5: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो, आपण आता नुकतंच रेडिओ तेरणाच्या माध्यमातून ऐकत आहोत की तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये किंवा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माणेसर यांनी MSTCET ची परीक्षा दिल्यानंतर इंजिनिअरिंगच्या प्रवेशामध्ये आपल्याला नेमकं काय काय आवश्यक आहे, डॉक्युमेंट्स कुठले आवश्यक आहेत, फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्ट याचा जो रिझल्ट आहे तोही आलेला त्यांनी सांगितलेला आहे. आणि एकूण आपण जे ते मुलाखतीच्या माध्यमातून ऐकत आहोत की आता ॲडमिशन प्रक्रिया म्हणजे कॅप राऊंड ज्या पद्धतीनं सुरू होतील आणि सुरू होण्याच्या अगोदर आपले डॉक्युमेंट्स, आपली काय काय तयारी असायला हवी याविषयी संपूर्ण असं मार्गदर्शन ऐकलेलं आहे. आज मात्र आपण तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या फार्मसीच्या इन्स्टिट्यूटमध्ये आपण जे काही ॲडमिशन घेऊ इच्छित असाल तर त्या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीचे कागदपत्र लागू शकणार आहेत, डॉक्युमेंट्स लागू शकणार आहेत, त्यासोबत MSTCET ची परीक्षा ज्यांनी PCBच्या माध्यमातून दिलेली आहे त्यांचा रिझल्ट कसा आलेला आहे याविषयी आपण समजून घेणार आहोत. यावर्षी 2 अटेम्प्ट होते, फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्ट, तर नेमकं याचा आपण समीक्षा कशी करून घ्यायची, याच्यातला रिझल्ट जो आहे तो आपण कसा समजून घ्यायचा याहीविषयी आपण माहिती करून घेणार आहोत. आणि यासाठी परत एकदा रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलेला आहे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर VV माणेसर यांना. तसेच आज आपल्या समवेत असणार आहेत तेरणा फार्मसीच्या HOD प्रोफेसर डॉक्टर प्रीती माने मॅडम यांना. तर आपण दोघांचंही या ठिकाणी स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या वतीनं. तर या ठिकाणी मी तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य तथा फार्मसी

0: इन्स्टिट्यूटचे सुद्धा प्राचार्य असणारे डॉक्टर व्ही व्ही माने सर, या आपणास मी पहिला प्रश्न असा विचारू इच्छितो की जसं आपण पाठिंब्याला मुलाखतीत सांगितलेलं होतं की एमएससी सीईटी पीसीएमची जी परीक्षा दिलेली आहे त्या परीक्षेमध्ये किती विद्यार्थी बसले होते, रिझल्ट कसा आला हेही आपण सांगितलेलं होतं. आता आपण काय सांगू इच्छिता की फार्मसीचा जो एमएससी सीईटी पीसीबीचा जो रिझल्ट आहे तो कसा होता किंवा विद्यार्थी किती परीक्षेला बसले होते?
1: सर नमस्कार. फार्मसीसाठी एमएससी सीईटी पीसीबीची परीक्षा ही फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्टची एप्रिल आणि मे मध्ये पार पडली. त्या अनुषंगानं फर्स्ट अटेम्प्टसाठी जवळपास 92.66 म्हणजे जवळपास 93% विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये विद्यार्थी होते 263,213 विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्टला बसले होते. आणि मला इथं एक आवर्जून सांगावं वाटतं की यापैकी मुलींचं प्रमाण जास्त होतं. मुली जवळपास 159,848 मुली बसल्या होत्या आणि 103,360 मुलं बसले होते. अशा पद्धतीनं जवळपास 92.66 विद्यार्थी पहिल्या अटेम्प्टला एमएससी सीईटी पीसीबीच्या बसले होते. त्यानंतर मे मध्ये जी परीक्षा झाली एमएससी सीईटी सेकंड अटेम्प्ट त्यासाठीही जवळपास 82.6% म्हणजे जवळपास 82%च्या आसपास मुलं बसली होती. त्यामुळे टोटल मुलं 95,631 मुलं सेकंड अटेम्प्टला बसली होती. त्यापैकी 35,345 मुलं होती आणि त्याच्या जवळपास दुप्पट म्हणायला हरकत नाही 60,285 मुली होत्या. अशा पद्धतीनं विद्यार्थी एमएससी सीईटी पीसीबी या परीक्षेसाठी पहिल्या आणि दुसऱ्या अटेम्प्टसाठी बसलेले होते. आणि त्यानंतर निकालही आलेला आहे. दोन्ही अटेम्प्टचा निकाल विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये आलेला आहेत आणि विद्यार्थ्यांनाही चांगलेही मार्क मिळाले आहेत. काही मुलं आम्हाला भेटतायत, चौकशी करतायत, त्यामुळं निकाल हा चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. दोन अटेम्प्ट असल्यामुळे नक्कीच काही विद्यार्थ्यांना फायदा झालेला दिसून येत आहे.
0: अच्छा, प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, आपण खरं तर इंजिनिअरिंग आणि फार्मसी या दोन्हीही इन्स्टिट्यूटचे प्राचार्य आहात तर आणि दोन्हीचाही आपण सायमल्टेनियसली अनुभव घेत आहात, तर विद्यार्थ्यांचा कल कुठे जास्त राहील असं आपल्याला वाटतं? इंजिनिअरिंग आयदर फार्मसी आपल्याला काय वाटतं नेमकं?
1: हा चांगला प्रश्न विचारला सर. मी आवर्जून सांगतो की दोन्हीकडेही चुरस आहे. इंजिनिअरिंगला जवळपास 95%च्या आसपास मुलं बसली होती, फार्मसीला 93%च्या आसपास बसली होती. त्याच्यामुळं दोन्हीकडेही विद्यार्थ्यांचा कल बघायला मिळतोय. विशेषतः बघायला गेलं तर आमच्या एकाच कॅम्पसमध्ये इंजिनिअरिंग फार्मसी आहे. इकडं सातत्यानं विद्यार्थ्यांचा कल दोन्हीकडं इंजिनिअरिंगकडे चांगला आहे आणि फार्मसीकडे पण चांगला आहे हे मी इथं आवर्जून सांगतो. कारण आपलं महाविद्यालय हे जुनं आहे. इंजिनिअरिंगचे जवळपास 10,000 जास्त विद्यार्थी मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये 43 देशामध्ये जगामध्ये काम करतात. त्याच पद्धतीनं फार्मसीचाही आपलं फार्मसी 2019-20 सुरू झालं. साधारणतः 3 बॅचेस बाहेर पडल्या, त्यांनाही आम्ही चांगल्या पद्धतीनं प्लेसमेंट देऊ शकलो. त्यामुळे आमच्याकडं म्हणजे माझ्या अनुभवानुसार इकडं दोन्ही विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनसाठी इन्क्वायरीज चांगल्या प्रमाणात चांगल्या अकाउंटनं सुरू आहेत इथं मी सांगतो. याच्यामागे कारण असं आहे की प्लेसमेंट हा मेन अजेंडा आहे. आम्ही फार्मसी मुलांना त्यांच्या कोर फार्मसीमध्ये एम क्युअर, भारत सिरम, ग्रीन मार्क अशा कंपनीमध्ये प्लेसमेंट देण्याबरोबरच त्यांना आम्ही आय टी सारख्या कंपनीमध्ये पण TCS, एक्सेंजर, कॅपजेमिनीसाठी पण प्लेसमेंटची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना, फार्मसीच्या विद्यार्थ्यांना पण आय टी क्षेत्रामध्ये जाण्यासाठी आम्ही तेरणा महाविद्यालयाने मागील 3 वर्षापूर्वीच हा मार्ग मोकळा करून दिलेला आहे. त्याच्यामुळं आमच्याकडे माझ्या दृष्टीनं इंजिनिअरिंग फार्मसीसाठी जवळपास सारखीच चुरस आहे ॲडमिशनसाठी.
0: अच्छा मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर तथा तेरणा फार्मसीच्या एचओडी प्रोफेसर डॉक्टर प्रीती माने मॅडम यांच्यासोबत. कारण एकूणच इंजिनिअरिंग आणि फार्मसीचे ॲडमिशन प्रक्रिया आता लवकरच सुरू होईल आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला ही माहिती खूप महत्त्वपूर्ण आणि आवश्यक असणार आहे. सर आता यावर्षी एक नवीनच पद्धत आपण सर्वांनीच अनुभवली ती म्हणजे 2 अटेम्प्टची. तर या 2 अटेम्प्टमध्ये समजा दोन्ही अटेम्प्ट जर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या असतील तर याचा रिझल्ट नेमका कसा समजून घ्यायचा किंवा कसा अंडरस्टँड करायचा?
1: हा मी पहिल्यांदा एक अटेम्प्ट, ज्या विद्यार्थ्याने एक अटेम्प्ट दिला आणि त्याला पर्सेंटेज आलं, एक्स पर्सेंटेज आलं, तर ती एक्स पर्सेंटेज हीच एक त्याचं मान्य होतं. पण एखाद्या विद्यार्थ्याने, बहुतांश विद्यार्थ्यांनी जवळपास 2 अटेम्प्ट दिले, जवळपास 1,00,000 आसपास विद्यार्थ्यांनी 2 अटेम्प्ट दिले, पहिला दिला आणि दुसराही दिला, तर याच्यामध्ये बेस्ट ऑफ 2 ज्या अटेम्प्टला त्याला चांगले मार्क पडतील ते अटेम्प्ट त्यांचे ते मार्क त्यांचे फायनल मेरिट लिस्टसाठी ग्राह्य धरण्यात येतील.
0: अच्छा अच्छा, तर मी तेरणा फार्मसी इन्स्टिट्यूटच्या एचओडी प्रोफेसर डॉक्टर प्रीती माने मॅडम आपणास मी खरं तर प्रश्न विचारू इच्छितो. सर तर खरं दोन्ही विभागाचे प्राचार्य आहेत पण त्याही दृष्टिकोनातून जर विचारलं गेलं तर फार्मसीमध्ये करिअरच्या संधी नेमक्या किती आणि कुठल्या कुठल्या फील्डमध्ये आपल्याला फार्मसी करून जाता येऊ शकतं ते सांग.
2: नमस्कार सर. तसा हा प्रश्न अगदी श्रोत्यांसाठी फार महत्वाचा आहे, कारण फार्मसी म्हटलं की बहुतांशी सर्वांना डोक्यात दोन गोष्टी येतात, ते म्हणजे पहिलं एक कम्युनिटी फार्मसिस्ट म्हणजेच मेडिकल स्टोअरवर काम करणारे फार्मसिस्ट, तर ही एक संधी तर उत्तम आहेच, त्याबरोबर दुसरं म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह जे पूर्ण आपल्या फिजिशियन्सला करंट ड्रग्ज आणि त्याचे डोसेज फॉर्म म्हणजेच औषधी याबद्दल संपूर्णतः माहिती देतात. ह्या दोन क्षेत्रात जरी संधी असल्या तरी या व्यतिरिक्त या पलीकडे जाऊन आयटी सेक्टर आणि कोर फार्मास्युटिकल सेक्टर यामध्ये विद्यार्थ्यांना खूप संधी आहेत, ज्यापासून ज्याची विद्यार्थ्यांना अजूनही फार माहिती अवगत नाही, त्याबद्दल त्यांना थोडीशी माहिती नक्कीच देऊ इच्छिते. सर, आयटी सेक्टरमध्ये ड्रग सेफ्टी म्हणजेच ॲडव्हर्स ड्रग रिएक्शन रिपोर्टिंग, त्यानंतर फार्माको व्हिजिलन्स, क्लिनिकल रिसर्च, त्यानंतर डाटा अॅनालिटिक्स, डाटा स्टॅटिस्टिक्स यामध्ये खूप संधी आहेत. मुलींना तर याचा डेफिनेटली फायदा होऊ शकतो, कारण की हा जॉब हा टेबल जॉब आहे ज्यामध्ये तुम्हाला लाईक कम्प्युटरवर तुम्हाला सगळा बसून डाटा अॅनालिसिस करावा लागतो. कोर फार्मसी म्हणजे अगदी हार्ट ऑफ फार्मसीमध्ये जसं की रिसर्च अँड डेव्हलपमेंट, त्यानंतर फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट, फार्मास्युटिकल डोसेज फॉर्म पॅकेजिंग म्हणजेच आपल्या सगळे बनवलेल्या औषधाची पॅकेजिंग, त्यांचा क्वालिटी कंट्रोल आणि ते मार्केटमध्ये येण्यासाठी लागणाऱ्या काही ज्या रेग्युलेटरी प्रोसिजर्स असतात म्हणजेच रेग्युलेटरी अफेअर्स यामध्ये खूप चांगल्या संधी आहेत. तर या सर्व क्षेत्रामध्ये दोन्हीही मुलं आणि मुली यांना करिअरच्या फार उत्तम संधी आहेत. आणि याच दोन्ही क्षेत्रामध्ये आमच्याकडे आता ज्याप्रमाणे आमच्या प्राचार्य सरांनी डॉक्टर व्ही माने सरांनी सांगितलं, या दोन्ही क्षेत्रामध्ये प्लेसमेंट हा तेरणा फार्मसीमधून म्हणजे तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या फार्मसी विभागामधून दिल्या जातात.
0: अच्छा, तर हे आपल्याकडे आता बी फार्मसी आहे, पण तर बी फार्मसी नंतर सुद्धा अजून पुढे काही असं एज्युकेशनच्या संधी असू शकतात का?
2: येस सर, नक्की सांगू इच्छिते. हायर एज्युकेशनमध्ये आपल्याला फार्मसीमध्ये जीपॅट नावाची एक एक्झाम दिली जाते आणि त्याच्यासाठी लागणारं जे शिक्षण आहे म्हणजे जे की 4 वर्षाचं कोर्स आणि त्याच्यावर जे बेसिक्स आणि जे लेटेस्ट नॉलेज आहे त्यावर प्रश्न विचारले जातात आणि या सर्वांचं नॉलेज देण्यासाठी आमच्याकडे एक हायर एज्युकेशन सेल स्थापन केला गेलेला आहे. यामध्ये आमच्या महाविद्यालयातील सर्व PhD प्रवर्ग टीचिंग फॅकल्टीज त्याचं विशेष एज्युकेशन सिलेक्टेड मुलांना देतात आणि त्याचा बेनिफिटही आतापर्यंत आम्हाला दिसून आलेला आहे.
0: अच्छा, तर जसं सरांनी पण म्हटलं होतं की आपल्याकडल्या 3 बॅचेस जे आहेत ते बाहेर पडलेले आहेत, पण आपलं फार्मसी डिपार्टमेंट सुद्धा तेवढंच म्हणजे सुविधांनी आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींनी युक्त आहे, तर आपण फार्मसी डिपार्टमेंटबद्दल थोडीशी माहिती सांगेल.
2: सर, फार्मसी विभागासाठी फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाने दिलेल्या सूचनांनुसार आमच्याकडे सर्व लॅबोरेटरीज आहेत ज्या वेल इक्विप्ड आहेत, सर्व सोयींनी उपलब्ध असलेले हे आमचे महाविद्यालय तर आहेच, परंतु त्याचबरोबर अतिशय एज्युकेशनल असे PhD झालेले आणि रिसर्च ओरिएंटेशन असलेले आमच्याकडे 5 PhD फॅकल्टीज आहेत. त्याचबरोबर बाकीचे इतरत्र जो फॅकल्टी वर्ग आहे त्यामध्ये सुद्धा 6 जणांचं PhD रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्यामुळे ते स्वतः तर रिसर्च करतातच पण त्याचबरोबर ते मुलांना घेऊन सुद्धा रिसर्च करतात. जसं की फायनल इयर बी फार्मसीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी प्रोजेक्ट वर्क हा सिलेबसमध्ये जो विषय आहे त्यामध्ये देखील मुलांनी त्यांचे पेपर प्रेझेंट केलेले आहेत आणि हे पेपर नॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये देखील त्यांनी प्रेझेंट केलेले आहेत, हे आम्हाला अतिशय अभिमानाने सांगावेसे वाटते.
0: अच्छा, तर यासोबत तर खरं तर 150 एकरचा कॅम्पस आहे, हॉस्टेल सुविधा आहे मुलांसाठी मुलींसाठी सुद्धा, टब ग्राउंड आणि एकूणच सर्व नैसर्गिक आणि नेचर ब्युटीमध्ये आपलं हे तेरणा फार्मसी आणि तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर आता सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे तो, ठीक आहे आपण इंजिनिअरिंगला फार्मसीला ऍडमिशन घेतो, 3-4 वर्षाचा कोर्स आहे तोही पूर्ण करतो, पण सर्वात महत्वाचं कुठल्याही पालकांची असेल विद्यार्थ्यांची अपेक्षा असते ते म्हणजे प्लेसमेंट होणं गरजेचं आहे, तर फार्मसीच्या माध्यमातून प्लेसमेंट सुविधा कशा अव्हेलेबल आहेत ते सांगा.
2: फार्मसीच्या प्लेसमेंटच्यासाठी डॉक्टर व्ही माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक प्लेसमेंट सेल इस्टॅब्लिश केला आहे ज्यामध्ये आम्ही आत्ता सांगितल्याप्रमाणे एक आयटी सेक्टर आणि कोर फार्मास्युटिकल सेक्टर या दोन्ही विषयांमध्ये ज्या नामांकित कंपन्याज आहेत ज्या इंडियामध्ये काम करतात तिथे प्लेसमेंट होते. आयटी कंपनीजमध्ये आतापर्यंत आम्ही TCS, ॲसेंच्युअर, सेंटर फार्मास्युटिकल्स, केपजेमिनी आणि आता विप्रो, यावर्षी विप्रो यामध्ये प्लेसमेंट केलेले आहेत आणि कोर फार्मसीमध्ये भारतामध्ये नामांकित असलेल्या निप्रो फार्मास्युटिकल्स, भारत सिरम, एम क्युअर, कॉग्नायझंट आणि ग्लेनमार्क या कंपनीजमध्ये प्लेसमेंट केलेला आहे. गेल्या 3 वर्षांचा आराखडा बघता ऑलमोस्ट 70% विद्यार्थ्यांची प्लेसमेंट होते आणि उर्वरित विद्यार्थी नक्कीच हायर एज्युकेशन प्रिफर करतात. या व्यतिरिक्त सर अजून एक गोष्ट सांगू इच्छिते, प्लेसमेंटला तर आम्ही विद्यार्थ्यांना मदत करतोच, पण त्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी गव्हर्नमेंट जॉबसाठी जास्त इंटरेस्टेड आहेत त्यांना देखील आमच्याकडून सर्व प्रकारचे सहाय्य दिले जाते. फार्मसीसाठी या

0: यासाठी जबाबदार अधिकारी अशी पदे देखील निश्चित करण्यात आली आहे. आणि यासाठी किमान बी फार्मसी ही शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे.
1: अच्छा मॅडम, आपण बोलताना एक उल्लेख केला होता, खरं तर फार्मसी झाल्यानंतर मोस्टली आपण जे पाहतो ते तुम्ही जसं म्हणतात एमआर आणि मेडिकल दुकान मेडिकल शॉप टाकलेले आपण बरेच जण पाहतो, पण तुम्ही आयटी सेक्टर असा एक विषय काढला होता, आयटी सेक्टर आणि फार्मसीचं काय कनेक्शन आहे ते सांगा.
0: ओके सर, आयटी सेक्टरमध्ये जे जॉब्स येतात रिलेटेड त्यामध्ये मोस्टली सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, त्यानंतर डाटा अनालिसिस आणि डाटा रिप्रेझेंटेशन इन स्टॅटिस्टिकल टर्म्स ह्या गोष्टी येतात. यामध्ये फार्मसीचं इंट्रोडक्शन या प्रकारात झालं की जो डेटा इतके दिवस यायचा तो मोस्टली सगळा कागदोपत्री प्रोसेस व्हायचा, परंतु यामध्ये आता जसे जसे नवीन ड्रग्ज मार्केटमध्ये येत आहेत तर तो डेटा वाढत आहे. रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये बऱ्याच कंपनी काम करत आहेत, तर त्याच्यामुळे जो कलेक्ट होणारा डाटा आहे स्पेसिफिकली क्लिनिकल रिसर्चमध्ये, ज्यामध्ये ड्रग डेव्हलपमेंटपासून ह्युमन ट्रायल्स त्यानंतर अॅनिमल ट्रायल्स यांचे जे डेटा येतो त्या डाटाचं पूर्ण प्रोसेसिंग करून त्याची इफिकसी आणि सेफ्टी प्रोफाईल ही दिली जाते. तर हे डाटा अनालिसिसचं जे काम आहे हे प्रामुख्यानं केलं जातं.
1: अच्छा, आणि हे सुद्धा आपल्या फार्मसीमधून करिअरचा
0: एक चांगला ऑप्शन आहे.
1: अच्छा, तर मॅडम आता फार्मसीमधलं जे कॅप राऊंड्स असतील किंवा जे ऍडमिशनची प्रक्रिया आहे ते साधारणतः कधी सुरू होऊ शकेल, किंवा त्याच्याविषयी जर अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर सांगावेत.
0: नक्कीच सर, आमचे प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांचा कॉन्टॅक्ट 94219 78078, त्यानंतर माझा नंबर म्हणजे डॉक्टर प्रीती माने माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 88303 71202, त्यानंतर आमच्याच महाविद्यालयातील प्राध्यापक वैष्णवी इंगळे मॅडम यांचा नंबर आहे 87999 71515, आणि महाविद्यालयातील ऍडमिशन इन्चार्ज प्रोफेसर संदीप नलगे सर यांचाही नंबर देते 94220 144.
1: तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला समजा फार्मसीच्या ऍडमिशनच्या संदर्भात जर आपल्याला काही शंका असतील आणखी, किंवा जर आपल्याला काही आणखीन इन्फॉर्मेशन माहिती हवी असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर यांना. त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 94219 78078. तेरणा फार्मसीच्या एचओडी प्रोफेसर डॉक्टर प्रीती माने मॅडम यांचा मोबाईल क्रमांक आहे 88303 71202, आणि फार्मसी विभागातीलच प्रोफेसर इंगळे मॅडम यांचा मोबाईल क्रमांक आहे 87999 71515, आणि प्रोफेसर नलगे सर यांचा मोबाईल क्रमांक आहे 94220 144 67. तेव्हा या क्रमांकावर आपण फोन करावा आणि आपल्याला अधिकची माहिती जी आहे ती पण मिळू शकते. जाता जाता प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर, मी आपणास प्रश्न विचारू इच्छितो की जसं आपण इंजिनिअरिंगच्या प्रवेशाच्या संदर्भात जी आपण मुलाखत दिली होती त्यावेळेस डॉक्युमेंट्स कुठले कुठले रिक्वायर्ड लागणार आहेत त्याविषयी आपण सांगितलेलं होतं, तर आता फार्मसीसाठी सुद्धा तसेच डॉक्युमेंट लागणार का आणखी काय वेगळे लागू शकतं?
2: इंजिनिअरिंग प्रमाणित फार्मसीलाही सेम डॉक्युमेंट जवळपास लागतात. तिकडं इंजिनिअरिंगमध्ये विद्यार्थ्याला MSTCET PCM ची परीक्षा द्यावी लागते आणि फार्मसीसाठी विद्यार्थ्याला MSTCET PCB ची परीक्षा द्यावी लागते. तरी पण मी आपल्या विद्यार्थी मित्रांना परत एकदा सगळे डॉक्युमेंट सांगतोय. मी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी 10वीचा मार्कशीट, 12वीचा मार्कशीट, त्याचं शाळा सोडलेला दाखला, TC म्हणतो आपण त्यांना, त्यानंतर MSTCET PCB स्कोअर कार्ड, एज, नॅशनॅलिटी, डोमेसाईल सर्टिफिकेट आणि उत्पन्न दाखला, हे सगळेचे सगळे डॉक्युमेंट प्रत्येक विद्यार्थ्याला लागतात. त्याचबरोबर विद्यार्थी जर SC ST प्रवर्गातला असेल तर त्याला कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, आणि त्यानंतर विद्यार्थी जर NT ABCD VJNT SBC असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्युलर एवढे डॉक्युमेंट लागतात. आणि मी आणखीन प्रामुख्याने सांगतो की विद्यार्थ्याला भरपूर शिष्यवृत्त्या आहेत NT ABCD VJNT SBC आणि सर्व मुली यांना पूर्णपणे ट्युशन फी माफ आहे, फक्त डेव्हलपमेंट फी भरावी लागते. आणि SC ST च्या विद्यार्थ्यांना ट्युशन फी बरोबरच डेव्हलपमेंट फी, मुलामुली दोघांना SC ST च्या विद्यार्थ्यांना ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट दोन्ही शिष्यवृत्ती रूपाने मिळते, त्यांना तीही माफ आहे. त्याच्यामुळं आणि हे सर्व शिष्यवृत्तीचा फायदा घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सेंट्रल कॅप प्रोसेस मधूनच यावं लागतं. त्यासाठी विद्यार्थ्यांनी हे सर्व डॉक्युमेंट गोळा करून रजिस्ट्रेशन करून कॅप राऊंडमधून प्रत्येक राऊंडला ऑप्शन देऊन प्रवेश घेणं गरजेचं आहे असं मी थोडक्यात सांगतो.
1: तेव्हा मित्रांनो, आपल्याला आज तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालया अंतर्गत फार्मसी इन्स्टिट्यूटमध्ये ऍडमिशन घेण्यासंदर्भात आपल्याला इत्यंभूत अशी माहिती मिळालेली असणार आहे. तेव्हा आपण या सर्व माहितीचा वापर करा आणि जसं मगाशी मी कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेत आपण तिथेही फोन करून अधिकची माहिती घेऊ शकता. आजच्या या ऍडमिशन प्रक्रियेविषयी

0: ही संपूर्ण माहिती देण्यासाठी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही माने सर तथा तेरणा फार्मसीचे एचओडी प्रोफेसर डॉक्टर प्रीती माने मॅडम आपण दोघंही या ठिकाणी आलात आणि ही अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल रेडिओ तेरणा टीमच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करतो.
1: धन्यवाद सर.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचंच। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ। सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज।
0: श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग। रेडिओ तेरणा 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज। ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं।

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोते हो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
2: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
3: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
2: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
4: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तीर्णा 90.4 FM.
5: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपल्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती आपण करून घेणार आहोत. ही माहिती नक्कीच आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या फायद्याची असू शकते. मंडळी वनीकरणामध्ये केवळ झाडे लावून भागणार नाही, फक्त झाडे लावली तर त्यांच्यामधून ज्या मोकळ्या जागा राहतात त्यातून जमिनीची धूप होत राहील, मातीतील ओलावा उडून जाईल. निसर्गात बऱ्याच वेळी अशा ठिकाणी कोणती ना कोणती गवते व लहान वनस्पती उगवत असतात, पण तण काढायचे म्हणून किंवा साफसफाईच्या नावाखाली सर्व काही उपटून फेकून दिले जातं. कोरड्या वृक्ष प्रदेशात जवळपास गवते असतील तर झाडांच्या रोपांना उन्हापासून संरक्षण मिळतं, पण गवत काढून टाकलं की जमीन उघडी पडते. कडक ऊन, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वारे या माऱ्याने ती धुपत जाते, तेव्हा सर्व ठिकाणी जमीन लवकरात लवकर झाकण्यासाठी गवताचा उपयोग करून घेता येणं शक्य आहे. सपुष्प वनस्पती जातीमध्ये सर्वात मोठ्या कुलांपैकी गवताचं कुल आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर तृणजाती सर्व जगभर पसरलेले आहेत. नदीकाठाने गवते खूप उंच दाटीने वाढतात. हिमालयाच्या पायथ्याशी तराईमध्ये उंच गवतांचे वर्चस्व आहे. कुरणांचे बरेच प्रकार आहेत. काही कुरणांमध्ये गवताचे अधिराज्य असते तर काहीमध्ये झाडाचे प्रमाण जास्त असतं. बहुतेक ठिकाणी बहुवर्षाऊ गवतांची बेटे असतात. त्यामधून दुसरी बहुवर्षाऊ गवते, शिंबी वनस्पती, वर्षायू गवते, इतर लहान वनस्पती असतात. या गवताळ प्रदेशात ऋतूनुसार बदल होत असतात. काही तृणजाती पावसाळ्याच्या सुरुवातीस वाढतात तर दुसऱ्या काही पावसाळा सुरू होऊन बराच काळ लोटल्यानंतर वाढू लागतात. उन्हाळ्यातही काही गवतांची वाढ भराभर होते तर त्यावेळी काही जाती सुप्त अवस्थेत देखील जात असतात. गवतांच्या शेकडो जाती आहेत. कोणत्या पर्यावरणाशी त्या जुळवून घेतात, त्यांची तंतुमयी मुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरतात. सूर्यप्रकाश, भुईतील ओलावा आणि पाऊस यांचा उपयोग करून घेण्यात तृणजाती अतिशय कार्यक्षम असतात. आवर्षण, वणवा, चरणे, तुडवणे यासारख्या प्रतिकूल गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागत असतं. काही तृणजाती सावलीत चांगल्या वाढतात. त्या बहुधा पाण्याने काठाने भरलेल्या दिसतात, परंतु गवताच्या बहुतेक जातींना सावली चालत नाही. साधारणपणे गवतांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो, सावलीत ती मरतात. काही तृणजाती कोरड्या रेताळ जमिनीत पसंत करतात तर दुसऱ्या काही चिकन भारी जमिनीवर आणि चुनखडीयुक्त पांढऱ्या मातीवर देखील वाढत असतात. काही तृणे सर्वत्र दिसतात तर काही दुसऱ्या ठिकाणी विरळ आढळतात. गवताच्या काही जाती उष्ण दमट हवेत सपाट जमिनीवर फोफावतात, तर दुसऱ्या काही जातींना डोंगरावरती थंड हवा मानवत असते. तेव्हा कोणत्याही पर्यावरणात प्रत्येक ठिकाणी भूई आच्छादनासाठी कोणती ना कोणती तृणजाती गवते असतात. त्या जातींचं रक्षण करण्याची व नसती तिथे नव्याने गवते लावण्याची सध्या खूप मोठी आवश्यकता आहे. झाडांच्या मानाने गवताविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या जाती, गुणधर्म, उपयोग व लागवडीविषयी गरजा यासाठी अधिक संशोधन प्रयोग करण्याची गरज आहे. जमिनीची धूप थांबवण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य गवते करत असतात, परंतु याशिवाय त्यांचे अनेक उपयोग आहेत. गुरेढोरे, शेळ्या, मेंढ्या हे पाळीव प्राणी मुख्यतः गवतावरच अवलंबून असतात. माणसाला या प्राण्यांपासून दूध, दही, लोणी, तूप, मांस मिळतं. कातडे आणि लोकर देखील मिळते. गेली काही दशके सोडली तर सर्वत्र शेती बैलांच्या मदतीनं केली जाई. लोकांची व मालाची वाहतूक करण्यासाठी बैल व घोडे वापरले जात असत. पाळीव प्राण्यांप्रमाणे वन्य पशूचीही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या गवतावर जगत असतात. काही गवतांपासून धागे मिळतात, त्यांच्यापासून दोर दोरखंडे तयार करता येतात. चटया, पडदे, पंखे, टोपल्या विणतात. वाळा, रोशा, गवती चहा या गवतांपासून सुगंधी उडाऊ तेल काढले जाते. शेतीमध्ये लावणाऱ्या प्रत्येक तृणधान्ये महत्त्वाची आहेत. सध्या आपल्या जनावरांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. त्यांचे मांस मोठ्या प्रमाणात निर्यात केले जात आहे, त्यासाठी त्यांची हत्या होत आहे. तर दुसरीकडे संकरित जातीचा प्रसार करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. त्यामुळे आपल्याकडील गुरांच्या पुष्कळ जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे बैलावर अवलंबून राहावे लागणार आहे. विजेचे, डिझेलचे दर वाढत आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टीचे भावही वाढत आहेत. त्यामुळे अशी वेळ येणार आहे ती किंवा आता आलेलीच आहे की शेतकऱ्यांना शेती कामासाठी बैलांचा उपयोग करणे अपरिहार्य ठरणार आहे. म्हणूनच त्या जनावरांची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था सर्वप्रथम करणं गरजेचं आहे. हिरवा चारा, वैरणीसाठी मागणी, पुरवठा यांच्यात प्रचंड तफावत आहे. चाऱ्याची प्रत निकृष्ट व पोषकता कमी असल्यामुळे जनावरांना अपुरा व निकस चारा मिळतो आहे. त्याचा परिणाम दूध उत्पादनावरही होतो आहे. पाश्चिमात्य देशात दूध दुभत्यांचा धंदा कुरणातील चाऱ्यावर विशेष अवलंबून आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये गुराढोरांसाठी कुरणे मुद्दाम राखली जातात, त्यांची निगा ठेवली जाते. फक्त कुरणातील चाऱ्यावर तिकडची दुभती जनावरे खुराक दिलेल्या गुरांइतकेच दूध देत असतात. या चाऱ्यावर मेंढ्या देखील चांगल्या पोसतात. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी कुरणांची स्थिती खालावली आहे. गवताचे उत्पादन आणि कस कमी झाला आहे. जमिनीतील अन्नद्रव्य ओलावा कमी झाल्याने निकृष्ट प्रजातीची गवते येत आहेत. त्यासाठी कुरणांची स्थिती सुधारणं गरजेचं आहे. कुरणे राखली गेली पाहिजेत. त्यांचा उपयोग शेती व अन्य कारणांसाठी केला जाणार नाही याची काळजीसुद्धा आता आपण सर्वांनी घेणं खूप गरजेचं आहे. तसेच कुरणांप्रमाणे शेतजमिनीवर, पडीक जमिनीवर चांगल्या जातीच्या गवते शिंबी कुळातील वनस्पती चाऱ्यासाठी लावणं हे देखील खूप गरजेचं आहे. चाऱ्याचे उत्पादन वाढले आणि त्याची प्रत सुधारली तर गुराढोरांचेही आरोग्य सुधारेल. साधारणपणे चाऱ्याची चांगली वन्य गवते कुरणात लावणं गरजेचं आहे आणि शेतजमिनीवर लागवडीची चाऱ्याची गवते लावावीत. प्रत्येक गावाने आपापल्या सर्व पडीक जमिनीचे रूपांतर कुरणात करणं हे खूप गरजेचं आहे. तसा प्रयत्न देखील आपल्या सर्वांनी करणं गरजेचं आहे. कुरणात चाऱ्याची गवते, शिंबी कुलातील वनस्पती आणि वैरण वृक्ष असं मिश्रण असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. नदीकाठी, टेकडीवर, कालवे, पाटांच्या कडेने, पडीक, खाऱ्या किंवा नापीक जमिनीवर आपल्याला उत्तम प्रकारची कुरणं देखील तयार करता येऊ शकतात. तर मंडळी, आपण जर बघत असेल तर गवताचा जो वापर आपण करतो आहोत तो अतिशय वेगळ्या पद्धतीनं किंवा गवते नष्ट करण्यावरच आपला विशेष करून भर असतो. परंतु याच गवताच्या माध्यमातून जी जैव प्रकृती आहे ती देखील व्यवस्थित राखली जात असते. त्याच्यामुळं अनावश्यकपणे गवतांच्या कुरणाला काडी लावण्याचे प्रकार आपल्या गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात होत असतात. तर त्याच्यामुळं हे असे प्रकार न करता गवतांचं संवर्धन कसं केलं जाईल, ज्या माध्यमातून आपला गाव असेल, शिवार असेल किंवा आपलं जे पशुधन आहे त्याची जैव विविधता टिकून राहू शकते, त्याचबरोबर शेती व्यवस्थापन असेल किंवा आपल्या जो व्यवसाय करायचा आहे त्याच्यात देखील आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो.
0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
2: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
3: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात 1-1 करोड 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन,
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00। प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71।
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी RJ प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे नवीन बिग स्टार शो मध्ये। मंडळी, बिग स्टार शो मधून आपण विविध कलावंतांना भेटत असतो आणि त्यांचा जीवन प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो, आणि भरभरून असं प्रेम या बिग स्टार शोला आपले श्रोते देत आहेत, त्यामुळे आजचा देखील बिग स्टार खूप जास्त स्पेशल आहे। मंडळी, हिंदी सिनेमा आणि इथलं समीकरण अगदी अचंबित करणार आहे। जसं की आपण म्हणतोच की इथं एखाद्याला रातोरात स्टार किंवा सुपरस्टार केलं जातं, किंवा नशीबच ते करतं असं म्हणावं लागेल। अशाच नशिबाचे धनी अनेक कलाकार आहेत जे रात्रीतून सुपरस्टार झाले आणि नशिबाच्या एका झटक्यात नामशेषही झाले। परंतु काही असेही आहेत जे फक्त कामावर विश्वास ठेवतात आणि सातत्यामधून ते पुन्हा जिंकतात। याची आत्ताची उदाहरणं म्हणजे बॉबी देवल आणि त्यानंतर अभिनेता अक्षय खन्ना। तेव्हा एक हिरो ते बिग स्टार हा प्रवास आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेणार आहोत, अभिनेता अक्षय खन्ना यांचा। तेव्हा आजचे आपले बिग स्टार आहेत अक्षय खन्ना।

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत अक्षय खन्ना. श्रोते हो, खरं पाहिलं तर विनोद खन्ना हे फार मोठं नाव अक्षयच्या मागं होतं. विनोद खन्ना यांनी अक्षयला घेऊन हिमालय पुत्र नावाचा चित्रपट केला, परंतु तो काही चालला नाही. आणि उमेदीच्या काळातच सर्व काही असून सुद्धा या हिमालय पुत्राला काहीच करता आलं नाही. यानंतर एक ट्विस्ट अक्षय खन्नाच्या वाट्याला आला, तो बॉर्डर चित्रपटाच्या निमित्तानं. जेपींचं दिग्दर्शन आणि अक्षयची भूमिका भाव खाऊन गेली आणि फिल्मफेअर पुरस्कारासाठी अक्षयला नामांकनही मिळालं आणि त्याचा पुढचा प्रवास सुकर झाला.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत. तर आजचा आपला बिग स्टार आहे अक्षय खन्ना. जर आपल्याला हा शो आवडत असेल, जे श्रोते आपले लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत असतील, त्यांनी मला 9970509 या क्रमांकावरती आजचा आपला बिग स्टार शो कसा वाटतोय हे मला सांगायचं आहे. श्रोते हो, यानंतर अक्षयचे आणखीन काही चित्रपट आले जे बॉक्स ऑफिसवर चालले नाहीत, परंतु आणखीन एक ट्विस्ट अक्षयच्या वाट्याला आला. तो 1999 साली आणि अक्षयचा आणखीन एक सुंदर चित्रपट आला, तो म्हणजे सुभाष घाई यांचा ताल. या चित्रपटाने पुन्हा एकदा अक्षयला स्टारडम मिळवून दिलं. यामध्ये अक्षय सोबत दिसून आल्या ऐश्वर्या राय, याच बरोबर आ अब लौट चले हा चित्रपटही चांगला चालला. यामुळे अक्षयच्या फिल्मी करिअरला आणखीन थोडा उजाळा मिळाला.
1: तुम तनक तुम तन तक तुन तुम तनक तुम

आरजी प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा आणि आजचे आपले बिग स्टार आहेत अक्षय खन्ना. श्रोते हो, यानंतर 2000 दशकही अक्षयसाठी मोठं लकी ठरलं. 2001 साली फरहान अख्तर दिग्दर्शित चित्रपटाला तो होता दिल चाहता है. या भूमिकेनं अक्षयला एक आणखी नवीन ओळख मिळवून दिली. या भूमिकेमुळे अक्षय पुन्हा चर्चित आला आणि याच वर्षी अक्षय खन्नाला या भूमिकेसाठी सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानंतर 2002 साली अक्षयचा रोमॅन्टिक थ्रिलर आला हमराज. यामध्ये त्यांच्यासोबत बॉबी देओल आणि अमिषा पटेलही दिसून आले.

वेलकम बॅक. आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत अक्षय खन्ना. अक्षयचा असा प्रवास चालू असताना आणखीन दोन महत्वाचे सिनेमे त्याच्या वाट्याला आले. यामध्ये 2002 चा हंगामा आणि 2003 सालचा हलचल हे दोन्ही सिनेमे अक्षयला नवीन ओळख देऊन गेले आणि दर्शक त्यांचा हंगामा तर कधीच विसरणार नाहीत. हंगामामध्ये त्यांच्यासोबत दिसून आले परेश रावल आणि आफताब शिवदासानी. यानंतर हलचल मध्येही सगळे दिग्गज कलाकार असताना अमरीश पुरी, परेश रावल, जॉकी श्रॉफ यांच्या समवेत अक्षयने धमाल उडून दिली आणि बॉक्स ऑफिसवर हे दोन्ही चित्रपट सुपरहिट ठरले.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत. आज आपण बिग स्टार शो मधून जाणून घेतोय अक्षय खन्ना यांचा जीवन प्रवास आणि हा शो कसा वाटतोय हे मला तुम्ही लाईव्ह देखील सांगू शकताय 99705900 या क्रमांकावरती. श्रोते हो, यानंतर आणखीन दोन चित्रपट अक्षयचे आले, यामध्ये 36 चायना टाऊन आणि थ्रिलर रेसचा. 36 चायना मध्ये अक्षयने पोलीस अधिकारी रंगवला, परंतु सैफ बरोबरचा रेस आणि त्यामधील अक्षय खन्नाची भूमिका म्हणजे क्या बात है. त्यांची ती अँटी हिरोची अदाकारी अनेकांना अचंबित करून गेली. या भूमिकेतून अनेकांना हा अभिनेता काय ताकदीचा आहे याची जाणीव झाली होती. काळ बदलत होता, परंतु थोड्याफार अंतराने अक्षयची प्रगल्भताही वाढताना दिसत होती.

बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत अक्षय खन्ना. श्रोते हो, यानंतर अक्षयचा आणि अजय देवगणचा दिवाणगी कोण विसरेल. अक्षयने यात साकारलेली वकिलाची भूमिका देखील संस्मरणीय ठरली. अशी भूमिका साकारणारे फार कमी कलावंत आपल्यामध्ये आहेत, परंतु जाणकार दर्शकांना मात्र अक्षय किती गुणवंत कलाकार आहे हे नक्कीच माहिती आहे. म्हणूनच अक्षय पडद्यावर येतो आणि काहीतरी अविस्मरणीय करतो आणि निघून जातो. प्रेक्षक पुन्हा त्याला काहीतरी नवीन घेऊन येईल या आशेने वाट मात्र पाहत राहतात.

आरजी प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत अक्षय खन्ना. बिग स्टार शो मधून आपण अक्षय खन्ना यांचा जीवन प्रवास जाणून घेतोय. 9970509 या क्रमांकावरती आपण मला लाईव्ह हा कार्यक्रम ऐकत असाल तरी देखील मेसेज करून हा कार्यक्रम कसा वाटतोय हे सांगू शकताय. श्रोते हो, अक्षयच्या महत्वपूर्ण भूमिका जाणून घेताना त्याचा आणखीन एक चित्रपट समोर येतो, तो म्हणजे गांधी माय फादर. ही भूमिकाही अक्षयने कमालीची सजवली. याचबरोबर श्रीदेवी यांच्यासोबतचा मॉम आणि इत्तिफाक या चित्रपटांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. यानंतर 2022 मध्ये अक्षयने पुन्हा सर्वांना अचंबित केलं, ते दृश्यम 2 या चित्रपटाने. यात अजय असतानाही त्याने सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं, हेच त्याचं वेगळेपण.

0: बिग स्टार शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच आपल्या सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत अक्षय खन्ना. श्रोते हो, अक्षय खन्ना कसे बिग स्टार आहेत हा खरं तर सांगण्याचा विषय नाहीये. ते सतत आपल्या समोर येऊन सिद्ध करतात. आता तो पुन्हा आलाय तुम्हाला जिंकायला एक नवं रूप घेऊन, तोही आपल्या राजासमोर. औरंगजेब होऊन तो आलाय, त्यानं पुन्हा वादळ उठवले. तो आता सिद्ध झालाय. त्याच्या एवढ्या वर्षाच्या तपस्येला आता उभारी आलीय.
1: अब समय आ गया है. इंद प्रांत के हर इंसान को इस शैतान से मुक्ति दिलाने का अब वार होगा. मराठों का अंत नहीं, मुगलों के विनाश की शुरुआत है. हे नरसिंह.

0: वेलकम बॅक. आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात बिग स्टार शोचा. आणि आजचे आपले बिग स्टार आहेत अक्षय खन्ना. त्याचा तो पडद्यावरचा वावर उधळून टाकतोय त्याच्या आलोचकांचे मनसुबे. म्हणून हा स्टार आता मेगा स्टार झालाय आणि आपण नेहमीसारखं पुन्हा वाट बघूयात त्याच्या नव्या अवताराची, अगदी चातकासारखी.
1: प्रेमांड केस की दिव्य मौत.

मंडळी आता वेळ झालीये टाटा बाय बाय म्हणण्याची. आजचे आपले बिग स्टार अक्षय खन्ना यांचा आजचा आपला बिग स्टार शो आपल्याला कसा वाटला हे मला तुम्ही सांगू शकताय 9970509 या क्रमांकावरती. आणि असेच विविध कार्यक्रम ऐकण्यासाठी आपल्या रेडिओ तरणाचा ऍप डाऊनलोड करायचा आहे आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचा आहे. चला तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन एका बिग स्टार सोबत आपल्या रेडिओ तरणावरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 8275 99 59 00।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ। सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM। आपली माणसं, आपला आवाज।
0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी। तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय। ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब। VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा। उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद।
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा। मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

0: एफपीआय धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
1: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 82-75-92-59-00।
2: तुम्हाला माहित आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे। ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे। सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे। आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे।
3: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है।
2: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

over.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे।
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71। नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेत असतो। तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज येथून आपले जे विद्यार्थी शिकून बाहेर गेलेले असतात आणि आयुष्यामध्ये यशाचा प्रवास पूर्ण करत असतात, अनेक कंपन्यांमध्ये जॉब करत आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांचा यशाचा जो प्रवास आहे तो जाणून घेतो आणि त्या अनुषंगानं आपणही पुढे वाटचाल कशी करावी याची प्रेरणा घेत असतो। तेव्हा आज तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमांतर्गत आपण जाणून घेणार आहोत संदीप गोपाळ जाधव याची यशोगाथा। तो राहणार मुक्काम पोस्ट तुगाव, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील आहे आणि 2018 साली तो मेकॅनिकल या ब्रँचमधून पासआउट झालेला आहे। सध्या पुणे येथे भोसरीच्या एका इंडस्ट्रीमध्ये तो कार्यरत आहे, जॉब करत आहे। आपण त्याचं स्वागत करूया। संदीप, मी तुझं स्वागत करतो।
2: धन्यवाद
1: संदीप। जसं मी आत्ता इंट्रोडक्शन दिलं की तू 2018 साली मेकॅनिकलच्या ब्रँचमधून तो पासआउट झाला, तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजची निवड करावी असं का तुला वाटलं त्यावेळेस?
2: गावापासून जवळ पण होता तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज आणि सर्वप्रथम म्हणजे नावाने गाजलेलं कॉलेज होतं।
1: इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं तुगावचा राहणार आहेस, म्हणजे उमरगा तालुक्यातल्या एका ग्रामीण भागातून आलेला होता।
2: हो,
1: तुला तेरणा कॉलेज बद्दल माहित होतं का अगोदर?
2: तेरणा कॉलेज बद्दल माझ्या फ्रेंड्सनी, सिनियरचे एक दोन मित्रांनी सांगितलं होतं, आम्ही तिथे शिकत आहे असं तसं। त्यावेळेस मी तेरणा कॉलेजमध्ये येण्याच्या आधी माझं पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमा मेकॅनिक

0: मेडिकल मध्ये मी कम्प्लीट केलेला आहे.
1: अच्छा, डिप्लोमा झालेला होता.
0: येस सर.
1: बरोबर, कुठे झाला होता डिप्लोमा?
0: डिप्लोमा माझा सोलापूरला झाला, एजी पाटील पॉलिटेक्निक.
1: पॉलिटेक्निक मध्ये?
0: येस येस.
1: बर, आणि त्याच्या अगोदरचा?
0: त्याच्या आधीचा प्रवास 10वी पर्यंतचा पूर्णतः सोलापूर मध्ये शिक्षण झालेला आहे.
1: सोलापूर मध्ये कसं शिक्षण झालं, तो गावचा राहणार काय असं?
0: तिथं आम्ही खास शिक्षणासाठी सोलापूर.
1: अच्छा, सोलापूर हे शिक्षणासाठी निवडल्यानंतर सुद्धा तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज बद्दल तिथंही ऐकून होता?
0: हो, कॉलेजमध्ये फायनल इयरला असताना डिप्लोमाच्या त्यावेळेस सिनियरनी सांगितले होते, पास आउट झाल्यानंतर ते सांगितलं आम्ही तिकडं आहे, असं आहे, कॉलेज आहे चांगलं, आम्ही जात आहे तिकडे.
1: बरोबर, म्हणजे डायरेक्ट सेकंड इयरला इकडे ऍडमिशन झालं?
0: हा, मग ते डिप्लोमा 3 वर्षाचं झाल्यानंतर इकडे डायरेक्ट सेकंड इयरला
1: 2015 साली ऍडमिशन झालेलं.
0: येस येस येस.
1: मग हे 3 वर्षाचा जो कालावधी होता इथला तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज मधला, तर तो कसा झाला? त्यावेळेस जे अकॅडमिक होतं ते कसं होतं?
0: 3 वर्षाचं ऍक्च्युअल अकॅडमिक इयर होता तो, पण काही दुर्दैव सुदैव काही गोष्टींमुळे 1 वर्ष गेला होता माझा वाया.
1: ठीक आहे ना, पण तरी
0: सुद्धा मी 4 लावलं होतं त्याला.
1: ओव्हरऑल मी विचारतोय की जसं आपण 3 वर्ष इथं कॉलेजमध्ये शिकत असताना इथलं शिक्षण कसं होतं, प्रॅक्टिकल्स कसे होते, तुम्हाला लेक्चर्स जे आहेत त्यांनी कशा पद्धतीने मदत?
0: शिक्षणाची अप्रतिम सुविधा आहे, चांगले स्टाफ आहेत, वेल एज्युकेटेड, त्यांना की प्रॅक्टिकली वेल नॉलेज आहे, थेरॉटिकली चांगले शिकवू शकतात त्यांनी आपल्याला.
1: बर,
0: असे डॉक्टर प्राचार्य व्ही व्ही माने सर आहेत, त्यावेळेस त्यांनी आम्हाला IHP हा सब्जेक्ट शिकवत होते. आणि जाधव सर मॅनेजमेंट एकदम उत्तम, जबरदस्त.
1: अच्छा, आणि प्रॅक्टिकलचा वगैरे विषय कसा असायचा?
0: प्रॅक्टिकल असायचे, प्रॅक्टिकल लॅब असिस्टंट पण असायचे सर. प्लस सर पण जे असताना सब्जेक्ट असतो ते सर पण येऊन शिकवत देणार आम्हाला प्रॅक्टिकल वगैरे. चांगले सगळे इन्स्ट्रुमेंटची अवेलेबिलिटी होती. इंजिनिअरिंगमध्ये काय काय इन्स्ट्रुमेंट असतात ऍक्च्युअली ते प्रॅक्टिकलमध्ये कळालं.
1: अच्छा अच्छा.
0: इन्स्ट्रुमेंट म्हणजे आता व्हर्नियर काय आहे ते सगळं माहिती झाली फक्त शिक्षण कॉलेजमध्ये, पण ऍक्च्युअली मग नंतर ज्यावेळेस जॉब करायला गेलं त्यावेळेस हा ते इन्स्ट्रुमेंट होते ते यूज कसे करायचे ते आम्ही इंडस्ट्रीमध्ये शिकलो.
1: पण कॉलेजमध्ये तुम्हाला त्याची ओव्हरऑल माहिती?
0: ओव्हरऑल माहिती झाली, किंवा या वस्तूला हा म्हणायचं आहे, वस्तूला अमुक अमुक नाव आहे, हे माहिती होतं सर्व काही.
1: बर बर. आणि एक्स्ट्रा करिक्युलम ऍक्टिव्हिटीज अशा असतात की एखाद्या आपल्याला आता समजा कंपनीमध्ये जॉब करायचा असेल किंवा काही करायचं असेल, त्या पद्धतीने आपली एक मेंटॅलिटी तयार करणं, आपले एक प्रेझेंटेशन तयार करणं, याच्यासाठी कॉलेजमधून कशी कशी मदत व्हायची?
0: कॉलेजमध्ये कॅम्पस वगैरे ठेवायचे.
1: ज्या पद्धतीनं हे कॉलेजचं डिप्लोमानंतरचं कॉलेजमधलं एज्युकेशन होतं ते कसं झालं?
0: डिप्लोमानंतरचं एज्युकेशन म्हणजे सर फार महत्त्वाचं एज्युकेशन होतं, कारण की ग्रॅज्युएशन होतं, पुढं BE ला ॲडमिशन घ्यायचं होतं. वळण देणारं, जीवनाला वळण देणारं एक प्रकारचं एज्युकेशन होतं.
1: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमधले 3 वर्ष कसे झाले? म्हणजे
0: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 3 वर्ष चांगल्या प्रकारे गेले, म्हणजे सर्व ऍक्टिव्हिटी तेरणा कॉलेजमध्ये घेतले जाणार.
1: अच्छा, मग ते कशा
0: इयर बाई?
1: म्हणजे
0: ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे बघा, स्पोर्ट्स इंटरेस्ट मुलांना देण्यासाठी स्पोर्ट्स, त्याच्यानंतर डान्स कॉम्पिटिशन असणार, स्पोर्ट्स इव्हेंट वेगवेगळे असणार, त्याच्यानंतर जिल्हास्तरीय स्पर्धा भरल्या जाणार, त्यामध्ये तेरणाची टीम रिप्रेझेंट करणार तेरणा कॉलेजकडून. परत राज्यस्तरीयला काही मुलांचे सिलेक्शन झाले होते. आम्ही ज्यावेळेस कॉलेजला शिकायला होतो त्यावेळेस मुलं होते, विकास आचार्य असे 2-3 मुलं होते.
1: आणि ह्याचं इंडस्ट्रियल व्हिजिटच्या वगैरे?
0: इंडस्ट्रियल व्हिजिट म्हणजे होत होते आपले प्रोजेक्टच्या रिलेटेड, औरंगाबाद MIDC, वाळूज, परत तसेच पुण्यामध्ये भोसरी, या ठिकाणी 2-3 ठिकाणी आम्ही 3 वर्षामध्ये व्हिजिट दिलेले आहेत. परत बाहेर तसेच व्हिजिट करत करत बाहेर 1-2 ठिकाणी
1: कॉलेजमधून असा सपोर्ट,
0: कॉलेजमधून सपोर्ट चांगला
1: कॅम्पससाठी. मग
0: कॅम्पससाठी TCS येत होते, जॉन डिअर येत होते.
1: बरोबर.
0: येस येस. आणि बेंगलोरचे 2-3 कंपन्या होते.
1: आणि TPU चा काय वापर व्हायचा तुम्हाला? तेरणा प्लेसमेंट युनिटचा तुम्हाला काही फायदा वगैरे झाला?
0: तेरणा प्लेसमेंट युनिटमुळे फार फायदा झालेला आहे. काही मुलांनी माझ्या मित्रांना चांगल्या प्रकारे सिक्युअर चांगला जॉब चांगल्या कंपनीमध्ये भेटला आहे, चांगल्या पॅकेजचा भेटला आहे.
1: अच्छा, मग आता परत एवढं सगळं झाल्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसला आज भेट देऊन कसं वाटतं? म्हणजे
0: तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजच्या स्टाफला भेटून सर्वप्रथम फार गर्व फील झाला.
1: अच्छा बर. आता भविष्यामध्ये सध्या जे पुण्याच्या भोसरीमध्ये जॉब चालू आहे एका कंपनीमध्ये
0: सध्या मी करत आहे, तसेच गव्हर्नमेंट प्रिपरेशन सुद्धा चालू आहे. गव्हर्नमेंटचे एक्झाम वगैरे आले तर त्याची तयारी चालू आहे त्याची.
1: आता सध्या सोबत चालू आहे. अच्छा, पुढच्या 2-4 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये, पुन्हा अजून पुढे भविष्यामध्ये काय करण्याचं विजन?
0: च्या भविष्यामध्ये एखादं चांगलं जवळपास 2-3 वर्षाचं इंडस्ट्रीयल अनुभव तर राहिलेलाच आहे. त्याबरोबर गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक करून एखाद्या चांगल्या पोस्टवरती जाण्याची इच्छा आहे.
1: अच्छा, गव्हर्नमेंटकडे जास्त लक्ष द्यायचं.
0: जास्त हो, यस.
1: बरं, फॅमिली बॅकग्राऊंड कसा आहे?
0: फॅमिली बॅकग्राऊंड बघितलं गेलं तर ठीक आहे, तेवढं काय.
1: म्हणजे काय करतात आई वडील?
0: आई वडील शेती आहे, 5-6 एकर शेती आहे. भाऊ आहे, भावाचं मेडिकल आहे सोलापूरला.
1: बरं.
0: अच्छा, आणि परत मी सगळे मॅरिड आहेत. मी पण मॅरिड आहे.
1: अच्छा, म्हणजे आता लग्न झालेलं आहे.
0: हा, येस, 2-3 वर्ष झाले लग्न आहे माझं पण.
1: बरं. मग आता ह्या सगळ्या गोष्टीला बॅकग्राऊंडला असताना, आता ज्यावेळेस तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा एक सपोर्ट, हे ह्या ठिकाणी जे काही विद्यार्थी शिकायला येणार आहेत, जसं की शेतकऱ्यांचे पण बरेचसे मुलं असणार आहेत, स्ट्रगल करून येणार आहेत, त्यांना काय संदेश देऊ इच्छितो?
0: त्यांना एकच संदेश देऊ इच्छितो की मी त्यांनी सर्वप्रथम तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजला ॲडमिशन घ्यावे. आणि फायनल इयरमधून ज्यावेळेस कॅम्पस होता त्यावेळेस सर्वप्रथम कंपनी कॅम्पस ड्राईव्हद्वारे सिलेक्ट व्हावे मुलांनी. कारण की कंपनी कॅम्पस थ्रो आल्यानंतर त्यांना चांगला पॅकेज भेटू शकतो. अनुभव घ्यावे मुलांनी, वेळ वाया घालू नये.
1: अच्छा,
0: आणि ही संधी तेरणाद्वारे भेटते. ही संधी कोणीही मिस करू नये.
1: बरोबर आहे. आता खास करून आपण पाहतो की ग्रामीण भागातले मुलं खूप येतात, न्यूनगंड असतो मनामध्ये, शहरामध्ये कसं जायचं, या वातावरणाशी कसं. आजकाल तर काय मोबाईल खूप जास्त झाले म्हणून मुलं ॲडव्हान्स झालेले आहेत, तरी पण तुला काय वाटतं की तू म्हणजे?
0: नाही, बरोबर आहे. ग्रामीण भागाचा विचार केला गेला तर सर्व मुलांना शहरी जायचं फार आवड असते. शहरी जायचं म्हणलं तर शिक्षण पाहिजे, नोकरी पाहिजे. मग नोकरी पाहिजे तर चांगली एज्युकेशन असेल तरच नोकरी भेटणार.
1: अच्छा, म्हणजे आपल्याला जर आपल्याकडे नॉलेज भरपूर असेल तर तुम्हाला लवकर नोकरी भेटू शकते,
0: काही पण होऊ शकते.
1: अच्छा,
0: चांगल्या पगाराची, चांगल्या पॅकेजची नोकरी, चांगल्या कंपनीत, नामवंत कंपनीमध्ये.
1: अच्छा, हा तर अनुभव तुझ्याकडे आता पाहिजे जमा. अच्छा, तेव्हा संदीप गोपाळ जाधव, खरं तर तोगावसारख्या ठिकाणाहून येऊन तू सोलापूरला तुझं शिक्षण पूर्ण केलं, डिप्लोमा केला, त्यानंतर तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये येऊन सुद्धा तू तुझ्या शिक्षणाची पूर्ण धुरा पूर्ण केली, आणि आज तू सक्सेसफुली पुण्याच्या कंपनीमध्ये जॉब करत आहेस आणि चांगल्या पद्धतीने तुझं जीवन कंठत आहे. त्याबद्दल मी परत एकदा तुला शुभेच्छा देतो, तुझे सगळे स्वप्न पूर्ण व्हावे.
0: धन्यवाद. थँक्यू.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी तुमचा आपला आवाज आर जे प्रसाद. मित्रांनो, या स्पर्धेच्या युगात अनेक युवक जे आहेत ते आपल्या करिअरच्या शोधामध्ये आहेत. त्यांनी नक्की आपलं करिअर कसं निवडावं, करिअरकडे कसं पाहता येईल, या सगळ्या प्रश्नांना उत्तर देणारा आमचा कार्यक्रम म्हणजे तेरणेची प्रेरणा. आणि याच कार्यक्रमानिमित्त आज आपल्याला भेटायला आला आहे तो गौरव रवींद्र इरगट. तुझं खूप खूप स्वागत आहे गौरव. 2019 तेरणा कॉलेजमधूनच पासआउट झालेला आहे. मेकॅनिकलमधून त्याची BE कम्प्लीट झाली, BTEC कम्प्लीट केलेला आहे त्यानं. तो सध्या TCS कंपनीमध्ये प्लेस झाला आहे असिस्टंट सिस्टीम इंजिनियर या डेझिग्नेशनवरती. आणि विशेषतः म्हणजे मेकॅनिकल ब्रँच असून तो IT क्षेत्रामध्ये गेलेला आहे. सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा मला तुला असा प्रश्न विचार गौरव, तो म्हणजे असा की तू तुझी कॉलेजमधून प्लेसमेंट झाली BIC कंपनीमध्ये, तर मग तू मेकॅनिकल डिपार्टमेंट सोडून IT जाण्याचा निर्णय का घेतलास, काय सांगशील?
1: ॲक्च्युली सध्याच्या काळामध्ये टेक्निकल जे म्हणजे फिजिकल जे जॉब वगैरे आहेत त्यांचं जरा कोरोनामुळे वगैरे सगळं डाऊन झाले, म्हणजे
0: मार्केट
1: डाऊन झालं, त्यामुळं प्लेसमेंट कमी येतं आणि अपॉर्च्युनिटी कमी येत, कारण की संख्या जास्त आहे विद्यार्थ्यांची आणि जॉब रिक्वायरमेंट कमी आहे. आणि त्यामुळे काय झालं, आपले फायनान्शियल कंडिशन सगळ्यांच्या उतरल्या, त्यामुळं स्कोप राहिला नाही आहे मेकॅनिकलमध्ये, म्हणजे टेक्निकल फील्डमध्ये अगर मोटर वगैरे असं. आणि जे काही चालू आहे आता ते सगळं सॉफ्टवेअर चालू आहे, म्हणजे सध्याची लार्जेस्ट म्हणजे लार्जेस्ट नंबरवर प्लेसमेंट करायला, म्हणजे इंजिनियरसाठी नोकरी जी देत आहेत तर ते IT सेक्टर आहे. आणि IT सेक्टर म्हणजे कसं, आपल्याला तिथं स्किल डेव्हलप करता येते. आणि असं नाही की तुम्ही मेकॅनिकलचे आहेत आणि IT करता येत नाही. माझे जे खूप सारे सिनियर्स आहेत त्यांनी सुद्धा त्यांचे स्किल डेव्हलपमेंट केले, त्यांचे पोटेन्शियल दाखवले त्या जॉबमध्ये, आणि आता चांगले पोस्टवर आहेत आणि सक्सेस झालेत. तर मला वाटतं की समजा आपल्याला जर नाही आहे तिथे, म्हणजे आपल्याला तिथं जॉब वगैरे मिळत नाही आहे असं वाटतंय, तर आपण हारलं नाही पाहिजे. सेक्टर कोणताही असला, तुम्ही काय पण घेतलं, कुठलाही शिकले तर त्याचा उपयोग कुठे ना कुठे होतोच. आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जरी असली, म्हणजे सॉफ्टवेअरचं म्हणजे IT सेक्टर जरी असला, तर ते सॉफ्टवेअर डेव्हलप करतात ते कोणत्या बेसिसवर, की ह्याच कंपन्या लागणार जे मेकॅनिकलचे आहेत वगैरे हे ते. मग आपले स्वतःचे आयडियाज वगैरे इनोव्हेशन करून आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो, आपण आपले स्वतःचे आयडिया देऊ शकतो, त्यांना आपला स्कोप वाढतो.
0: नक्कीच नक्कीच.
1: तर त्यामुळे मी IT सेक्टर केला चूज, कारण की वाटलं मला की आता ह्याच्यात करिअर करता येईल आपल्याला.
0: नक्कीच खूप महत्त्वाचं तू सांगितलंस की कुठं स्कोप आहे किंवा वाऱ्याची दिशा कुठल्या बाजूला हे बघणं खूप गरजेचं असतं, आणि त्यानुसार चालणं किंवा त्यानुसार पुढे जात राहणं हे महत्त्वाचं असतं. तो आता पुढचा प्रश्न असा असेल माझा तुझ्यासाठी की तू IT क्षेत्रामध्ये गेलास, म्हणजे तुझी मेकॅनिकल ब्रँच असून सुद्धा, मग तुला काय प्रॉब्लेम आले, काय स्पेशल प्रिपरेशन केलंस का जेव्हा इंटरव्ह्यू तू फेस करत होतास, तेव्हा साधारणतः काय तुला अडचणी आल्या, त्याच्यावर कशी मात केलीस?
1: ॲक्च्युली IT सेक्टरमध्ये काय असतं ते मला माहीतच नव्हतं काही, म्हणून मी काय केलं, अगोदर जे मेकॅनिकल फील्डवाले जे IT गेलेले आहेत तर त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केला की कसं कसं असतं, प्रिपरेशन कसं करायचं असतं, थोडं गायडन्स घेतलं त्यांचं, आणि थोडं यूट्यूब वगैरे टेक्निकल यूज करून प्रिपरेशन केलं मी.
0: ओके.
1: CS म्हणजे त्या रिलेटेड कोणते कोणते, जास्त करून सॉफ्टवेअर म्हणलं की लँग्वेजेस लागतात, त्या लँग्वेजेसच्या संदर्भात सगळे क्वेश्चन्स वगैरे केले, सगळं नॉलेज वगैरे घेतलं. पर नवलाची गोष्ट अशी झाली की माझे जे 2 इंटरव्ह्यू झाले त्याच्यामध्ये मला टेक्निकल विचारलंच गेलं नाही.
0: ओके.
1: तर मेकॅनिकलच्या असल्यामुळे मला मेकॅनिकलचा प्रोजेक्ट काय होता, तो चूज कशामुळे केला, मेकॅनिकलमधून IT का येत आहेत, तुम्हाला आम्ही का घ्यावं, असं तसे क्वेश्चन विचारले, असा TR राऊंड झाला. त्यानंतर याच्या राऊंडमध्ये फक्त डॉक्युमेंटेशन झालं.
0: ओके.
1: आणि शेवटला एक त्यांचा कॉमन क्वेश्चन असतो की आमच्याकडून तुम्हाला काय क्वेश्चन आहे का, तर थोडं इम्प्रेशन पाडण्यासाठी मीच एक असा क्वेश्चन केला, म्हणजे त्यांच्या संदर्भात IT की मला असं असं एक सॉफ्टवेअर असं माझ्या डोक्यात आहे की त्याची अशी सिच्युएशन आहे, म्हणजे कंडिशन त्या सॉफ्टवेअरची अशी आहे, मग त्यानुसार आपण इनपुट करून त्याचा आउटपुट असा मिळेल का. तर त्यांना ती आयडिया आवडली आणि तिथं इम्प्रेशन पडलं आणि वाटलं आता पाहू आता काय होतंय, काय नाही, कारण टेक्निकल राऊंड झाला नाही. आणि माझ्या नंतरचे ज्यांचे प्लेसमेंट झाले, म्हणजे इंटरव्ह्यू वगैरे माझ्या नंतर झाले, त्यांचे लवकर ऑफर लेटर आले आणि माझे आले नाही, कारण की कसं TCS ला जवळपास 15-16 पॅनल आहेत, म्हणजे HR चे. तर मला दिल्लीचा पॅनल आला होता. मग महाराष्ट्रातले जे पॅनल आहेत ते जरा लवकर हायर करता ऑफर लेटर वगैरे सेंड, आणि दिल्लीवाले ते जरा स्लो करता. मग थोडं मन घाबरतच होतं 3-4 दिवस की मित्रांना आलं मला आलं नाही आता काय होईल काही नाही. मग येऊन गेलं शेवटी.
0: नक्कीच ना, म्हणजे कसं असतं की कुठल्याही कंपनीमध्ये कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये क्वालिटीला महत्त्व दिलं जातं,
1: क्वालिटी दिलं जातं.
0: आणि त्यातल्या
1: मेन म्हणजे हे जे इंटरव्ह्यू वगैरे जे आहेत त्याच्यामध्ये म्हणजे TCS वगैरे झाले हे प्रोफेशनल आहेत आणि इंटरनॅशनल कंपनी आहेत.
0: नक्कीच.
1: तर आपली इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स महत्त्वाचे, त्याच्यावर डिपेंड
0: करते
1: स्वतःला कसं समोरच्या प्रेझेंट करतो त्यावर डिपेंड आहे. आपली जसं आपल्या इथं तेरणा कॉलेजमधून मला काय भेटलं म्हणता येईल, जसं की CS.
0: तू खरंच खूप छान पद्धतीने सांगितलंस. आता याच्या पुढचा प्रश्न मला तुला असा असेल की हा जे काय तुझा व्यक्तिमत्व विकास झाला, तू आता करिअर तुझी करिअरमध्ये पहिल्यांदा सुरुवात करून दिली तेरणा, म्हणजे जे काय BIC कंपनीमध्ये तुला लावून दिलं आणि प्लेसमेंट झाली तुझी, त्यानंतर तू आता IT मध्ये स्वतःहून गेलेला आहेस.
1: हो,
0: साधारणतः तुझ्या व्यक्तिमत्व विकासामध्ये तुझ्या करिअर ग्रोथमध्ये तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजचा काय हात आहे?
1: पहिली गोष्ट, इथे डिसिप्लिन शिकवलं जातं चांगलं. म्हणजे इथे असं नाही की तुम्ही असं स्ट्रेट फॉरवर्डच चला, म्हणजे वागणुकीमध्ये चेंज करत नाहीत ते, पण आपली स्वतःची जी स्किल्स आहेत स्वतःला प्रेझेंट करण्याची,
0: ओके,
1: सर्वांना चान्स दिला जातो की समोर येऊन तुम्ही बोला. कारण की जोपर्यंत आपण हिंमत करीत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्यातला माणूस समजत नाही की बाबा तुला येतंय, तू करू शकतोस, तू बोलू शकतोस. जेव्हा सुरुवातीला मला सेमिनारसाठी समोर बोलवलं गेलं तेव्हा मी जेव्हा समोर व्हायचो तेव्हा माझे पाय खाली हलायचे असेल, लटलट कापायचे, आणि जेव्हा पायाकडे व्हायचो तेव्हा माझे तोंडग बसायचं, अशी माझी सुरुवात होती. पण हळूहळू हळूहळू हिंमत वाढली आणि सगळ्या सरांनी वगैरे तशी हिंमत दिली, तू बोलू शकतोस, फक्त मन घाबर करायचं नाही असं तसं. मग जेव्हा समोरची व्यक्ती फ्रँकली होती तेव्हा आपण पण आपलं मन व्यक्त करायला असे मोकळे बोलू शकतो. मग आपले तेरणा कॉलेजचे जे स्टाफ आहे तो एकदम मन मोकळा आहे, फ्रँकली आहेत, ज्याला सांगायचे त्याला समजून सांगता, जिथे कोणाचं चुकत असेल त्याला चांगल्या मार्गावर घेता, आणि आपले जर काही डाऊट्स वगैरे असेल तर ते सपोर्ट करता, समजून घेता सगळं.
0: ओके ओके ओके. नाही खरंच आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये कॉलेजचा खूप मोठा हात असतो हे थोडक्यात तू सांगितलंस. तू इथे आलास, तुझा वेळ दिलास, तुझा इंटरव्ह्यू ऐकून अनेक युवक सुद्धा इन्स्पायर होतील, ज्यांना आपली ब्रँच स्विच करून IT मध्ये जायचं त्यांना नक्कीच मानसिक ताकद मिळेल अशा अपेक्षा.
1: कारण की जसं माझी प्लेसमेंट झाली 2019 मध्ये आणि त्यानंतर कोरोना आला, मग 2 वर्ष आम्ही घरीच, कारण की ऑपॉर्च्युनिटी कमी होत्या आणि आहे तेच काढले होते जॉबवरून, त्यामुळे खूप डिप्रेशनमध्ये गेलो होतो सगळे, म्हणजे मॅक्झिमम डिप्रेशनमध्येच गेले होते. तर अनुभवातून असं शिकलं गेलं माझ्याकडून की हारणं मानली तर आपण कुठेही जर मन लावून केलं कुठल्याही क्षेत्रात तर ऑब्व्हियसली आपल्याला सक्सेस मिळू शकतं.
0: ओके ओके. नक्कीच खूप खूप धन्यवाद तू इथं आलास, तुझा वेळ दिलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद गौरव. आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना, आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. उस्मानाबादच्या मातीचा सुगंध मनामनाला जोडणारा बंध, रेडिओ तेरणा 90.4 FM.
1: अहो, घर खर्चासाठी पैसे द्या.
2: हे घे, किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे.
2: आता 0 रुपये कसे देऊ.
1: अरे हो हो, विसरलेच मी. आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
2: हो हो, नक्की. PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
1: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे RJ प्रगती. भारत भूमीतील अनेक राजे ज्यांनी या देशाला, एकूणच ज्या व्यक्तींनी या देशातील सामाजिक, आर्थिक आणि एकूणच दलित असतील, शेतकरी असतील, महिला किंवा वंचित, यासाठी हा राजा खऱ्या अर्थानं मुक्तीदाता ठरला. आज राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. एक राजा असूनही समाजातल्या वंचित, शोषित घटकांबद्दल असलेली आस्था शाहू महाराजांना एक वेगळाच राजा बनवते. समाजातल्या सर्व घटकांना एकत्र आणण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. छत्रपती शाहू महाराज हे मराठ्यांच्या भोसले घराण्याचे राजे होते आणि कोल्हापुराच्या संस्थानाचे महाराज होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. त्यांचे बालपणीचं नाव यशवंतराव होतं. त्यांच्या वडिलांचं नाव श्रीमंत जयसिंगराव आबासाहेब घाटगे होतं. समाजातल्या शोषित, वंचित घटकांबाबत शाहू महाराजांना अत्यंत आस्था होती. शाहू महाराजांनी समाजातल्या याच घटकांना खऱ्या अर्थानं हक्क मिळवून दिले. शाहू महाराजांनी आरक्षण व्यवस्था खऱ्या अर्थानं उदयास आणली. 1902 साली शाहू महाराज इंग्लंडला गेले आणि तिथूनच त्यांना एक फरमान जारी करत कोल्हापूर राज्यात 50% आरक्षण हे दलितांना किंवा वंचितांना असेल असं त्यांनी सांगितलं आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली. एक अत्यंत महत्वाचा निर्णय शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत घेतला, तो म्हणजे बालविवाह प्रथा बंद करण्याचा. पूर्वीच्या काळी बालविवाह मोठ्या प्रमाणात होत असत. काही वेळेस वर 40 इतला असून वधू मात्र 15 वर्षाची असे. अशात अनेकदा त्या स्त्रीच्या वाटेला ऐन तारुण्यात विधवा होणं येई. बालविवाह रोखणं हे एक मोठं आव्हान होतं. ते आव्हान शाहू महाराजांनी पेललं. इतकंच काय तर विधवांना पुन्हा एकदा मूळ प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विधवा विवाहालाही कायदेशीर मान्यता दिली. दलित वर्गातील मुलांना मोफत शिक्षण देण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली. गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह स्थापन करून बाहेरगावी विद्यार्थ्यांना निवारा देण्यात यावा असे आदेश शाहू महाराजांनी दिले. 1918 साली राज्याची जुनी परंपरा वतनदारी शाहू महाराजांनी संपुष्टात आणली. मागास घटकांनाही जमिनीचे मालक होणं आता सोपं होणार होतं. कोल्हापूर संस्थानातील 50% पद त्यांनी मागास घटकांसाठी आरक्षित केली. शाहू महाराजांना दलित वर्गाबद्दल खूप जिव्हाळा होता. दलितांच्या स्थितीत बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी 1917 बलुतेदारी व्यवस्था संपुष्टात आणली. एखाद्या वंचित परिवाराला थोडी जमीन कसायला देऊन त्यांचा लाभ संपूर्ण गाव घेत असे अशी ती जुलमी व्यवस्थाही शाहू महाराजांनी संपुष्टात आणली. शाहू महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले, त्यामध्ये मोफत शिक्षणाचा निर्णय. आजच्या काळाच्या तुलनेत एवढा खर्च शिक्षणावर होताना दिसत नाही, परंतु 100 वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणासाठी किती प्रयत्न केले आणि सर्वांगीण शिक्षणाला किती महत्व दिलं हे यावरून दिसून येतं. करवीर संस्थानातल्या आपल्या सगळ्या प्रजेला लिहिता वाचता यावं आणि त्यांची स्थिती सुधारावी यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी हा मोफत आणि सक्तीचा प्राथमिक शिक्षण कायदा त्या काळी लागू केला होता. समाजातील वंचित घटकांना हक्क मिळवून देणे. शाहू महाराजांना सामाजिक वंचित घटकांबद्दल खूप काळजी होती. शाहू महाराजांनी समाजातल्या याच घटकांना हक्क मिळवून देण्यासाठी आरक्षण व्यवस्था उदयास आणली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठी शाहू महाराजांनी सहकार्य केलं. चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिलं. शाहू महाराजांना राजर्षी ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. महाराजांनी सुमारे 28 वर्ष राज्यकारभार केला. 26 जून हा शाहू महाराजांचा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाने 2006 पासून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं. शाहू महाराज हे केवळ आपल्याला एक समाजसेवक मुक्तिदाते राजे नव्हे तर समस्त मानव समाजासाठी दैदिप्यमान सूर्यासमान होते. त्यामुळे शाहू महाराजांचं चरित्र केवळ वाचून नव्हे तर या काळात त्यांचा एक तरी गुण आपण अंगीकारावा हीच माफक अपेक्षा. या राज ऋषीला रेडिओ तेरणाकडून मानाचा मुजरा.

आज राजर्षी शाहू महाराज यांची जयंती. एक राजा असूनही समाजातल्या वंचित शोषित घटकांबद्दल असलेली आस्था शाहू महाराजांना एक वेगळाच राजा बनवते. समाजातल्या सर्व घटकांना एकत्र आणण्याचं काम शाहू महाराजांनी केलं.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71. व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4.

जनावरांचं आहाराचं नियोजन करत असतो, त्या नियोजनाच्या संदर्भात शेतकऱ्यांनी कोणती भूमिका घेणं आवश्यक आहे या संदर्भातील माहिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंडळी, पावसाळ्यातील आहार व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यास दूध उत्पादन, दुधाची प्रत आणि जनावरांचे आरोग्य यावर परिणाम होत असतो. पावसाळ्यामध्ये बरीचशी जनावरे गाभण असतात किंवा वितात. पावसाळ्यात जनावरांमध्ये दुधजीवर होण्याची जास्त शक्यता असते. हे टाळण्यासाठी गाभण काळातही क्षार मिश्रण देणं हे खूप महत्त्वाचं असतं. मंडळी, सध्या पावसाळा सुरू आहे. काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये पर्जन्यमान आहे. अतिवृष्टी आणि कमी पाऊस या दोघांचाही जनावरांच्या आरोग्यावर अनिष्ट परिणाम होत असतो. पर्यायाने उत्पादन आणि पशुपालन व्यवसायाच्या अर्थकारणावर याचा परिणाम होत असतो. पावसाळ्यातील आहार व्यवस्थापन व्यवस्थित न झाल्यास दूध उत्पादन, दुधाची प्रत आणि जनावरांचे आरोग्य यावर त्याचा परिणाम होत असतो. पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहार व्यवस्थापनाच्या संदर्भात काही बाबी शेतकऱ्यांनी जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे. याच्यामध्ये आपण सुरुवातीला जे बघणार आहोत, आपण पावसाळा म्हटलं की हिरवा चारा आला आणि त्याचं व्यवस्थापनसुद्धा करून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं. पावसाळ्यामध्ये सुरुवातीला एकतर चारा लागवड केलेली असते किंवा पावसाच्या पाण्यामुळे कोवळे गवत मोठ्या प्रमाणात उगवलेले असते. अशा कोवळ्या चाऱ्याचा जनावरांच्या आहारात त्याची पचनक्रिया बिघडून अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता असते. कोवळ्या चाऱ्यामुळे दूध उत्पादन वाढलेले दिसते, परंतु दुधातील फॅट, SNF आणि इतर घटकांचे प्रमाण तुलनेने कमी झालेले आपण पाहत असतो. पावसाळ्यामध्ये जनावरांना केवळ हिरवा चारा न देता वाळलेला चारा आणि हिरवा चारा यांचं मिश्रण देणं हे खूप महत्त्वाचं आहे. पावसाळ्यात वाळलेला चारा उपलब्ध असावा याकरिता आपण त्यासाठी उन्हाळ्यामध्येच नियोजन करणं गरजेचं असतं. हिरव्या चाऱ्याची जास्त वेळ कुट्टी करून साठवणूक केल्यास कुबट वास येऊ शकतो, त्यामुळे असा चारा जनावरे आवडीनं खात नाहीत. याकरिता हिरव्या चाऱ्याची गरजेनुसार कुट्टी करावी. एकदाच दिवसभराची किंवा उद्या सकाळसाठीची कुट्टी करून जास्त प्रमाणात ठेवू नये. चारा पावसात भिजलेला असल्यास किंवा त्यावरती पाणी जमा झाल्यास असा चारा जनावरे जास्त प्रमाणात खात नाहीत. पर्यायाने त्यांच्या पोषण तत्वांची गरज पूर्ण होत नाही. याचा परिणाम वाढीवर आणि उत्पादनावर होऊ शकतो. याकरिता त्यावरील पाणी निघून जाण्यासाठी प्रयत्न करणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतरच असा चारा आपण पशूंना देऊ शकतो. पावसाळ्यात चाऱ्यास चिखल लागण्याचे प्रमाण वाढलेले असते. असा चिखल लागलेला चारा जनावरांनी खाल्ल्यास आरोग्य बिघडते, जंताचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे चाऱ्यास चिखल लागू नये याचीसुद्धा आपण काळजी घेणं खूप गरजेचं असतं. जनावरांनी खाऊन शिल्लक राहिलेला चारा गव्हाणीतून वेळोवेळी काढून स्वच्छ राहील याची काळजीसुद्धा शेतकरी बांधवांनी घेणं गरजेचं आहे. गव्हाणीला चिकटलेला हिरवा चारा वेळोवेळी न काढल्यास त्यासुद्धा कुबट वास येऊ शकतो, त्यामध्ये बुरशीची वाढ होऊ शकते. त्यामुळे अशा चाऱ्यावर टाकलेला दुसरा चाराही जनावरे पूर्ण खात नाहीत. असा शिल्लक बुरशीजन्य चारा जनावरांचे आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे शक्यतो शेतकरी बांधवांनी चाऱ्याची साठवणूक कोरड्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. वाळलेला चारा ज्या ठिकाणी साठवला आहे तेथे पावसाचे पाणी जाणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यावी. असा चारा भिजल्यास त्यामध्ये बुरशीची वाढ होऊ शकते, चारा हा काळा पडू शकतो, त्यामुळे अशा चाऱ्याचा अपव्यय होऊ शकतो. डबक्यात किंवा शेतात साठलेले पाणी जनावरांना पाजू नका. अशा पाण्यामुळे एकतर जंत प्रादुर्भावाची शक्यता असते किंवा त्या शेतात खते दिली असल्यास त्याचा अंश साठलेल्या पाण्यात येऊन जनावरांना विषबाधासुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळं सहसा आपल्याकडं जर बोरचं पाणी उपलब्ध असेल, विहिरीचं पाणी उपलब्ध असेल, असं पाणी जनावरांना शक्यतो आपण पाजण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. ज्वारी वर्गातील पावसाळ्यात पेरलेली पिके उगवली असल्यास अशी पिके कोवळ्या अवस्थेत जनावरे खाणार नाहीत याचीसुद्धा काळजी घ्यावी. अन्यथा कमी पावसामुळे वाढ खुंटलेली ज्वारीवर्गीय पिके जनावरांच्या खाण्यात आल्यास किरळ लागण्याची दाट शक्यता असते. नवजात वासरांना जन्मल्यानंतर लगेच पुरेसा चीक पाजणं गरजेचं आहे, जेणेकरून यातून या वासरात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होऊ शकते. पावसाळ्यात आजारांनाही वासरे सहजासहजी बळी पडणार नाहीत. पावसाळ्यात पशुखाद्य कोरड्या ठिकाणी ठेवण्याची सोय करावी. बुरशीजन्य पशुखाद्याचा जनावरांच्या आहारात वापर करू नये. ज्या भागात पर्जन्यमान कमी आहे अशा ठिकाणी हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यास केवळ वाळलेला चारा जनावरांना खाण्यासाठी दिला जातो. अशावेळी जनावरांमध्ये पोषण तत्वांची कमतरता निर्माण होत असते. पावसाळ्यात एकदम थंड पाणी देऊ नये, यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण पशूंचे कमी होऊ शकते. शरीर तापमान टिकवण्यासाठी जास्त ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी जनावर जास्त चारा खाऊ शकते. याकरिता या काळात जास्तीच्या चाऱ्याचा पुरवठा सुद्धा असणं गरजेचं आहे. या काळात

0: चारा खाण्याचे प्रमाण कमी असेल तर त्यात वाढ उत्पादन याच्यावर परिणाम दिसून येऊ शकतो. म्हणून चाऱ्याची चव वाढवण्यासाठी प्रयत्न आपण करणं गरजेचं आहे. पावसाळ्यात थंड हवामानात उत्पादन टिकून राहण्यासाठी संरक्षित स्निग्ध पदार्थांचाही आपण वापर करू शकतो. मंडळी, यानंतर बघूयात क्षार मिश्रण आणि ऊर्जायुक्त आहाराचा वापर, ज्याची आताच आपण चर्चा केली. पावसाळ्यामध्ये बरीचशी जनावरे गाभण असतात किंवा वितात. पावसाळ्यात जनावरांमध्ये दुग्धज्वर होण्याची शक्यता जास्त असते. हे टाळण्यासाठी गाभण काळातही क्षार मिश्रण देणं खूप गरजेचं आहे. जनावर विणे अगोदर 15 ते 20 दिवस क्षार मिश्रणाचे प्रमाण थोडे कमी करावे, जेणेकरून दुग्धज्वरापासून जनावरांचा आपणास बचाव करता येऊ शकतो. जनावरांना जीवनसत्व ई आणि सेलेनियमचा पुरवठा सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये चरायला जाणाऱ्या जनावरांचे खूर हे खूप मऊ होत असतात, त्यांना इजा होते. खूर व्यवस्थित राहण्यासाठी जनावरांच्या आहारात झिंक, कॉपर, कॅल्शियम याचबरोबर लायसिन आणि मिथोओनिन या अमिनो आम्लांचा सुद्धा योग्य प्रमाणात आपण पुरवठा करणं गरजेचं असतं. स्टार्च, नत्र पुरवठा करणे हे पचनक्रियेसाठी उपयोगी ठरत असतं. पोषण तत्वांची कमतरता होऊ नये याकरिता या जनावरांच्या आहारात क्षार मिश्रण तसेच चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार पशुखाद्याचा वापर देखील आपण चांगल्या पद्धतीनं करू शकतो. पावसाळ्यात थंड वातावरणामुळे जनावरांची ऊर्जेची गरज वाढते. ऊर्जा ही शरीर तापमान वातावरणातील तापमानासोबत ठेवण्यासाठी गरजेची असते. म्हणून आहारात ऊर्जायुक्त घटकांचा वापर आपण करणं खूप गरजेचं आहे. तर मंडळी, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या पशूंचं पावसाळ्यातील जे आहार नियोजन करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपण हे सर्व विषय इथं पाहिलेले आहेत, त्यानुसार ऊर्जायुक्त खाद्यान्न देणं त्यांना खूप गरजेचं आहे. जास्तीत जास्त हिरव्या चाऱ्याचाच वापर न करता त्याबरोबर वाळल्या चाऱ्याचा किंवा सुक्या चाऱ्याचा सुद्धा आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं वापर करतो. याचबरोबर विषबाधा होऊ नये याचीही काळजी घेतली पाहिजे. पाणी देत असताना ते पाणी त्यांना पिण्यासाठी देत असताना त्याची सुद्धा काळजी शेतकरी बांधवांनी करणं खूप गरजेचं आहे. आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत. शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागात आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: तुम्हाला माहित आहे का, जगातील अनेक विकसित देशांमध्ये आरोग्य विषयक मोफत सेवा हे आजही एक स्वप्नच आहे. पण भारतात मात्र हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून 60 कोटींपेक्षा जास्त लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे. आणि 19,000 जास्त जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून तब्बल 90% कमी किमतीत औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.
4: किसी एक व्यक्ति की जमीन, घर, गहने या दूसरा कोई सामान बीमारी के खर्च में बिकने से बचा है, गिरवी रखने से बचा है, तो ये आयुष्मान भारत की बहुत बड़ी सफलता है.
3: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
5: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा. आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
6: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
5: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
6: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
5: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
6: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: तुम्हाला रशियाची लोकसंख्या किती आहे माहित आहे का? सुमारे 14 कोटी. ही खूप मोठी संख्या आहे, नाही का? परंतु गेल्या 12 वर्षात त्याही पेक्षा मोठी संख्या गाठली गेली आहे. भारतातील जवळपास तितक्याच घरांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे. आज प्रत्येक ऋतूत दररोज 16 कोटी घरांपर्यंत नळाद्वारे स्वच्छ पाणी पोहोचत आहे. यामुळे कोट्यावधी महिलांची पाणी घेऊन नेण्याच्या ताणातून मुक्तता झालीच आहे. त्याचबरोबरीने यामुळे गावाचे उत्तम जल व्यवस्थापनाच्या सोयीने सक्षमीकरणही झाले आहे.
2: जल जीवन मिशन का विजन सिर्फ लोगों तक पानी पहुंचाने का ही नहीं है, ये डिसेंट्रलाइजेशन का, विकेंद्रीकरण का, उसका भी एक बहुत बड़ा मूवमेंट है. ये विलेज ड्रिवन, विमेन ड्रिवन मूवमेंट है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSC कॉम्प्युटर सायन्स, BSC जनरल, तसेच BCOM BA, MSC कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
3: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
3: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.
0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. आणि मी RJ प्रगती हजर झाली आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, म्हणजेच क्लासिक रेडिओ शो मध्ये. आणि आज तुम्हाला समद्याला मी घेऊन जाणार आहे कोळीवाड्यावर. हो, नारळी पौर्णिमा म्हणजे कोळी बांधवांचा उत्साह, आनंद आणि ऊर्जास्थान. पावसाचा जोर ओसरला, समुद्र शांत झाला की नारळी पौर्णिमेची जय्यत तयारी सुरू होते. आणि मग काय, मी हाय कोली विसवचे पारू नेसले गो, यासारखी गाणी कानावर पडली की आपल्याला समजतं नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे. आज नारळी पौर्णिमा नसून सुद्धा तुम्हाला नारळी पौर्णिमा आज आपण अनुभवतोय की काय असा प्रश्न पडू शकतो. कारण आजची आपली थीम आहे ती म्हणजे कोळी संगीत. त्यामुळं कोळीवाड्यावर चलायला तयार व्हा. सुरुवात करणार आहोत आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोची एका अप्रतिम गाण्यासोबत, वादल वार सुटल गो. त्यामुळं आता इथं सुसाट वारा सुटणार आहे. हृदयनाथ मंगेशकर यांचं या गाण्याला संगीत आहे, तर शांताबाई शेळके यांचे शब्द आहेत, लता मंगेशकर यांचा आवाज, आणि असं सगळं कॉम्बिनेशन जुळून आलं की काय गाणी बनतात हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळं वादल वारं सुटलो गो या गाण्यानं सुरुवात करतोय आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोची.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय क्लासिक रेडिओ शो, आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. अशीच लोकप्रिय गाणी, असेच सदाबहार कार्यक्रम

त्यामुळं तुम्हाला वाटलंच असेल की आपण कोली वाड्यावर जाऊन आलोय. पावसाळा संपत आला की समुद्र शांत होतो तेव्हा नारळी पौर्णिमा साजरी करतात. सागरी सर्व तीर्थांनी असं वचन आहे. सागराची पूजा म्हणजे वरुण देवतेची पूजा. समुद्रात होडी सोडताना किंवा जहाजाने मालाची वाहतूक करताना जर का वरुण देव प्रसन्न असेल तर तो आपल्याला मदत करतो असा समज आहे. त्यामुळं समुद्राची देवता वरुण त्याची प्रार्थना या दिवशी केली जाते. या दिवशी समुद्राला श्रीफळ अर्पण करण्यासाठी प्रत्येक कोळी कुटुंबातला एखादा तरी पुरुष जातोच. गावकरी नवीन नवीन कपडे घालून ढोल ताशे सनई यासह वाजत गाजत समुद्र किनारी जातात आणि सागराची पूजा करतात आणि नारळ देखील अर्पण करतात आणि त्याला प्रार्थना देखील करतात. हा सगळा माहोल तुम्ही कधी अनुभवलोय का हो? मुंबईत धारावी, बेसावी, मालवणी, गोलाई तर ठाणे नवी मुंबईमध्ये ऐलोरी अशा अनेक ठिकाणी नारळी पौर्णिमेची अशी लगबग आपल्याला पाहायला मिळते. अशा वेळी समुद्राला नारळ अर्पण करून सारे प्रार्थना करतात की पावसामुळे रौद्ररूप धारण केलेल्या सागरा आता तू शांत हो, तुफान वादळ यापासून आमचं रक्षण कर. माझ्या सारंगा राजा सारंगा असंच काहीस तो म्हणत असेल का? लता मंगेशकर यांच्या आवाजातलं हे गाणं हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आणि शांता शेळके यांचे शब्द आहेत. चला ऐकूयात हे एव्हर ग्रीन गाणं क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे तुमच्या भेटीला.

FM वरून. अशीच लोकप्रिय गाणी, असेच सदाबहार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तरणा ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअर ॲपवरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे कोळी गीतांचा.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि जेव्हा जेव्हा मी तुम्हाला भेटायला येते, जेव्हा जेव्हा वेगळी थीम घेऊन मी तुम्हाला भेटायला येते, तेव्हा खरंच मला इतका आनंद होतो, कुठल्या तरी खजिना सापडल्यासारखा हा आनंद असतो. आणि आज तर मी तुमच्यासाठी कोळी गीत घेऊन आली आहे, एकदम सुपरहिट. सो जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की नारळी पौर्णिमा हा जो सण आहे, हा जो उत्सव आहे, तो आयुष्यात एकदा तरी प्रत्येकाने अनुभवण्यासारखा असतो. नारळी पौर्णिमेची जी काही लगबग असते ती पाहण्यासारखी असते. कोळी महिलांसह बच्चे कंपनी घराघरात सजावट करतात. होळी किनारी नांगरून ठेवलेल्या होड्यांना रंगरंगोटी करतात, होड्या सजवतात. नैवेद्यासाठी महिला ओल्या नारळाचा नारळी भात, नारळी पाक तयार करतात. एकूणच कोळीवाड्याचा उत्सव शिगेला पोहोचतो. अनेक ठिकाणी मिरवणुका देखील काढल्या जातात. दर्या राजाला नारळ अर्पण करून मासळीचा दुष्काळ सरू दे आणि दर्याचं धन माझ्या होडीला येऊ दे अशी मागणी केली जाते. त्यानंतर समुद्र किनारी नाचगाणी होतात आणि आनंद उत्सव साजरा केला जातो. इथूनच कोळी संगीताची सुरुवात झाली असं मला वाटतं. ही कोळी संगीताची परंपरा पूर्वापार आहे. सजवलेल्या या बोटीला समुद्रात ढकलून प्रवासाचा मुहूर्त या दिवशी केला जातो आणि सगळे कोळी बांधव या निमित्तानं एकत्र येऊन समुद्राला प्रार्थना देखील करतात. चला याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय क्लासिक रेडिओ शो, आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. अशीच लोकप्रिय गाणी, असेच सदाबहार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअर ॲपवरून, आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे कोळी गीतांचा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि तुम्ही माझ्यासोबत एन्जॉय करताय क्लासिक रेडिओ शो. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे, क्लासिक रेडिओ शो असतो आरजे प्रगतीचा. काय मग, नाचताय ना? कारण आजची गाणीच तशी आहेत. कारण आजची आपली थीम आहे कोळी गीतांची. लोकसंगीतातली अत्यंत महत्वाची परंपरा कदाचित आपल्याला या कोळी गीतांमधून समजते. कोळी समाजात आस्था गायत जुन्या पोशाखात असलेली लोक आपल्याला दिसतात. प्रत्येक परंपरा ही किंवा प्रत्येक संस्कृती ही जर जतन करायची असेल ना, तर ती त्या प्रत्येक माणसानं केली पाहिजे असं मला तरी वाटतं. आजही तुम्ही कधी कोळीवाड्यावर गेलात किंवा वरसोळ्याच्या किनारी गेलात, तर तिथं तुम्हाला कुठेही कोळी बांधव वेस्टर्नाइज आउटफिटमध्ये दिसत नाही, तर तो दिसतो मोठा रुमाल, शर्ट, त्याच्यावरती कानटोपेरा म्हणजेच कानटोपी, स्त्रिया लुगडे, चोळी अशा लोकमध्येच आपल्याला दिसतात. कोळी स्त्रियांना जर का तुम्ही नोटीस केलं असेल तर दाग दागिन्यांची त्यांना फार आवड असते. त्यामुळं कोळ्यांच्या अनेक गाण्यांमध्ये दाग दागिन्यांविषयी बरंच सांगितलं जातं किंवा बोललं देखील जातं. कोणत्याही धार्मिक सामाजिक कार्यात सणावाराला या स्त्रिया अगदी शृंगार करतात. कोळी गीतांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची भाषा. चला तर असंच एक वेगळा अनुभव देणारं गाणं घेऊन आली आहे. कावळा पिपेरी वाजवतो आणि मामा मामीला नाचवतो, असे त्याचे शब्द आहेत. चला तर ऐकूयात हे धमाल कोळी गीत.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय क्लासिक रेडिओ शो, आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. अशीच लोकप्रिय गाणी, असेच सदाबहार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअर ॲपवरून, आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे कोळी गीतांचा.

वा, आज भलतीच धमाली येते. क्लासिक रेडिओ शो मध्ये आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. कोळी संगीत ऐकतोय आपण आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. कोळी संगीत म्हणजे लोकसंगीताचा एक महत्वाचा प्रकार. लोकांना सहजतेने समजलं जाणारं, त्यांना आपलंसं वाटणारं, त्यांच्याच मातीतलं, त्यांच्याच भाषेतलं गाणं म्हणजे लोकसंगीत. तुम्ही कोळी गाणी ऐकली असतील तर प्रसंगानुसार प्रत्येक कोळी गाण्यांचा मूड तुम्हाला वेगळा दिसून येतो. म्हणजे कोळी समाजात लग्नावेळचं गाणं वेगळं, त्यांचं प्रेम व्यक्त करण्याचं लव सॉंग वेगळं, सणावाराची वेगळीच गाणी आहेत. महाराष्ट्राच्या रचनेत भौगोलिक वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेला नैसर्गिक संपन्न प्रांत म्हणजे कोकण. आणि कोकण किनारपट्टीवरची ही माणसं म्हणजे कोळी. हे कोळी बांधव जेव्हा सारेच सण साजरे करतात ना, ते अगदी नजरेत भरणारे असतात. पण त्यांच्या प्रत्येक सणांमधून एक दिसून येतं, ते म्हणजे संघटित उत्सवाचं रूप. सारेच काही ते बांधव एकत्र येऊन साजरे करतात. तेव्हा चला तर येते पुढचं गाणं तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण कोळी गीतांचा अनुभव घेतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून. आज आपण एन्जॉय करतोय कोळी गीत. आज सगळ्यांनाच समुद्र किनारी गेल्यासारखं वाटत असेल. सहसा नारळी पौर्णिमा जवळ आली कीच ही गाणी आपल्या कानावर पडतात. मला असं वाटतं की कोळी संगीत कुठंतरी हरवत चाललं होतं आणि क्लासिक रेडिओ शोच्या माध्यमातून आपण पुन्हा एकदा ते अनुभवतोय. तसं बघायला गेलं तर आपले सगळेच सण ऋतुमानाशी निगडीत आहेत आणि पर्यावरण पूरक देखील आहेत. या प्रत्येक सणांच्या मागं काही ना काहीतरी एक विचार आहे. हे सारे सण म्हणजे सांस्कृतिक ठेवा आहेत आणि या सणांप्रमाणेच आपण जी गाणी ऐकतोय ती सुद्धा. कोळी संगीत कुठंतरी हरवत चाललंय कारण आजची तरुण पिढी म्हणजे माझ्यासारखी पारंपरिक पद्धतीनं सण साजरे करायला फारशी उत्सुक नसते असं दिसतं. किंवा आज सुद्धा फिरायला गेलं तर पारंपरिक पद्धतीनं नारळी पौर्णिमा साजरी करणारे खूप कमी कोळीवाडे शिल्लक आहेत असंही म्हणावं असं वाटतं. किंवा या कोळीवाड्यावरती DJ डॉबीवरती सगळंच म्युझिक चालू आहे असाही अनुभव अनेकांना आला असेल, हो ना. पण मला असं वाटतं निसर्गाच्या सानिध्यात होणारी आपली संस्कृती आपणच जपली पाहिजे आणि प्रत्येक सण साजरा करण्यामागचा जो काही दृष्टिकोन आहे ना तो आपण सर्वांनीच समजून घ्यायला हवा. हे काय मी भाषण वगैरे देत नाहीये पण कोळी संगीताचा हा ठेवा आपण जपला पाहिजे आणि तो आपण जपतोय.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय क्लासिक रेडिओ शो, आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. अशीच लोकप्रिय गाणी, असेच सदाबहार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअर ॲपवरून, आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे कोळी गीतांचा.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आज कोळी वाड्यावर जाऊन आल्यासारखं वाटलं ना गो. काय धमाल आलीये. कोळी गीतांच्या निमित्तानं आज आपल्या खूप वेगळ्या गप्पा झाल्या. म्हणजे ही सगळी परंपरा, ते त्यांचे सण कसे साजरे करतात, ते त्यांचे सण कसे साजरे करतात, कोळी संगीताच्या मागची संकल्पना आणि हे संगीत कुठेतरी हरवून जाऊ नये यासाठीचे प्रयत्न आपणच करायचे, ते म्हणजे या सणावारांच्या निमित्तानं. पण ही गाणी आपण ऐकली पाहिजेत. हा जो काही अनमोल ठेवा आहे तो जतन केला पाहिजे. क्लासिक रेडिओ शोची ही तर खासियत आहे, आपल्या प्रत्येक शोमधून दरवेळी मला अनोखं कलेक्शन घेऊन ते तुमच्याबरोबर शेअर केल्याचा आनंद मिळतो. म्हणजे भुले बिसरे गीत अशी जी गाणी झाली आहेत ना, ती या निमित्तानं पुन्हा एकदा जगतो, अनुभवतो. तेव्हा चला आता मी पुन्हा एकदा तुम्हाला कोळीवाड्यात घेऊन जाणार आहे. कोळीवाड्यातलं एक लव्ह सॉन्ग तुम्हाला जाता जाता ऐकवणार आहे. अँड आय एम व्हेरी शुअर आजचा शो ऐकून तुम्हाला सगळ्यांना तुमचं बालपण आठवलंच असेल. याचं कारण असं की गॅदरिंगमध्ये, फॅन्सी ड्रेस शोमध्ये या कोळी बांधवांसारखा पोशाख आपण सगळ्यांनीच हट्टाने केलेला असतो. त्यामुळं अशा पोशाखातला एखादा फोटो तुम्हालाही तुमच्या एखाद्या जुन्या फोटो अल्बममध्ये आज नक्की सापडेल. तेव्हा या जुन्या आठवणीत हरवून जाऊया, हा नॉस्टॅल्जी एन्जॉय करूया पुढच्या गाण्यासोबत. चला तर याच नोटवरती मी आरजे प्रगती सध्या पुरतं तरी बाय बाय म्हणते. मी आरजे प्रगती पुन्हा येणार आहे नवी कोरी थीम घेऊन याच गाण्यांना उजाळा देण्यासाठी, जुन्या गाण्यांना पुन्हा उजाळा द्यायला. लवकरच तुम्हाला भेटायला पुढच्या भागात.

हा शो आवडला असेल तर नक्की सांगा व्हॉट्सअप करून 9970 509 वरती, कारण आपल्या आजूबाजूला आपण अशी बरीच माणसं आपण बघत असतो जी म्हणतात की आजकालच्या काळात काही बरी गाणी कानावर पडायत नाहीत, पण क्लासिक रेडिओ शो मध्ये मराठीतली अशीच सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत, त्यामुळे व्हॉट्सअप मेसेज करून नक्की सांगा. तोपर्यंत मी आरजे प्रगती आजच्या क्लासिक रेडिओ शो मध्ये इथेच थांबते. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो होता कोळी गीतांचा. आजचा शो कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970 509 वरती. तर पुन्हा भेटूयात नवीन भागात नवीन एपिसोडमध्ये आरजे प्रगतीसोबत. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: डाउनलोड करिए ओरिजिनल हाई क्वालिटी सॉन्ग्स सारेगामा.com से.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।